आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककला प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351,00,000 हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. मुंबईमध्ये एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारने केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. कोकणात काही ठिकाणी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिक निधी वितरित केला आहे असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. मुंबई जेजे आणि केईएम रुग्णालयात 2-3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5,150 बस भाड्याने करण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातला 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचं ते म्हणाले. April 2024 ते January 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी नियमानुसार चालकांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67,00,000 नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10,00,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. मुंबई शहरात 2025-26 या 1 वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्यांचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामावर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई

0: केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एएफ न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर सोयाबीन कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलं. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. राजधानी मुंबईत पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे मात्र वातावरण अद्याप ढगाळ आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 43.7 मिलीमीटर पाऊस पडला. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता मात्र त्यानंतर पावसाने जोर धरल्यामुळे आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39% पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसांमधल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 हून अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून तिथलं जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. जिल्ह्यातल्या सर्व शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा ते वसई स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं डहाणू वसई मार्गावर उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीनं चालत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव नालासोपारा ते वसई दरम्यान गाड्यांचा वेग ताशी 10 किलोमीटर इतका मर्यादित करण्यात आला आहे. नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या आपत्कालीन परिस्थितीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आज सकाळी 9 वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात 12,620 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं तसंच नदीपात्रातलं साहित्य आणि जनावरं तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पावसाचं प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्यानं आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातल्या अकोला हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर तोंडगाव इथं असलेला टोलनाका जप्त करण्याचे आदेश वाशिम जिल्हा न्यायालयाने काल दिले आहेत. या टोलनाक्यावर रोज लाखो रुपयांची उलाढाल होते. वाशिम वळण रस्त्यासाठी एका शेतकरी कुटुंबाची जमीन घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोट्यवधींचा मोबदला ठकवला आहे त्यामुळे लवादाचा आदेश धुडकावल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. मांडूपमधल्या कोकण नगर इथे बीएसटी बसनं काही पादचाऱ्यांसह रस्त्यावरच्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. आज सकाळी झालेल्या दुर्घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं असून एक जण गंभीर जखमी झाला. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर सोमवारी रात्री वाशी टोलनाक्यावरून जात असताना बस चालकाला अचानक अपस्माराचा तीव्र झटका आल्यामुळे होऊ शकणारा मोठा अपघात वाहकाच्या तत्परतेमुळे आणि समयसूचकतेमुळे टळला. चालत्या बसवरचं नियंत्रण सुटलं मात्र वाहकानं त्वरित प्रतिसाद देत इतर वाहनं आणि पादचाऱ्यांना धडकण्यापूर्वी बस सुरक्षितपणे थांबवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककलांना प्रोत्साहन योजनेत नमन खेळे जाखडी वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: बहुत सुंदर, इसलिए आपसे आज शिकायत कम करेंगे और चंचल आपको शुक्रिया अदा करूंगी मैं अच्छे गाने सुनवाने के लिए.
2: तो भाई एक बड़ा सुंदर सा संदेश है, इसमें किसी हमारे विषय से जुड़ी बात नहीं है, लेकिन यूं ही हमारी सखी ने लिखा है कि रेडियो की मधुर तरंगों पर जब शब्दों के फूल खिलते हैं, चंचल जी प्यारी बातों से मन के आंगन में रंग मिलते हैं.
1: क्या बात,
2: मंदाकिनी जी की मुस्कान में अपनापन सा झलकता है.
1: अरे?
2: उनकी मीठी आवाज सुनकर हर श्रोता का दिल महकता है. सखी सहेली केवल कार्यक्रम नहीं, रिश्तों की एक सुंदर डोरी है. ज्ञान मनोरंजन का अपनापन जिसकी हर बात बड़ी ही प्यारी है. यूं ही गूंजती रहे ये आवाजें, खुशियों का संदेश सुनाती रहे. चंचल जी और मंदाकिनी जी के संग सखी सहेली यूं ही मुस्कुराती रहे.
1: क्या बात है, क्या बात है, यानी हमारी सखियों को, हमारे सखाओं को.
2: और ये जो सुनकर जो देखना होता है ना, ये कई बार हम गानों में भी महसूस करते हैं कि किस तरह के जो भाव हैं और गायक जिस तरह से गाते हैं, हम उसे पूरा महसूस कर पाते हैं, हम देख पाते हैं, चाहे हमने वो चलचित्र ना देखा हो.
1: हाँ, बिल्कुल,
2: वो भाव जिस तरह से चल रहे होंगे अपने दिमाग में एक चित्र हम बना लेते हैं.
1: बिल्कुल सही कहा आपने. और उद्घोषक जो खासतौर से जब प्रोग्राम प्रेजेंट करता है तो हमारी श्रोता एक पिक्चर बना के चलते हैं कि भाई चंचल जो है कैसी दिखती होंगी, चंचल लगती है कि नहीं, और मंदाकिनी जी कैसी लगती है, मुस्कुराकर बात कर रही है कि नहीं, उनकी एक पिक्चर चलती है और वो उसी हिसाब से सोचते भी. और हमें भी अच्छा लगता है जब हमारे श्रोता उस पिक्चर में हमारी सूरत देखते हैं, बोलने का अंदाज देखते हैं, तरीका देखते हैं. तो चलिए अभी शिकायत करेंगे हमारे श्रोता की. दोनों सखियां अपनी तारीफों में उलझ गई है ना. तो अगर हम अपने जीवन में चंचल ये मूल मंत्र अपना लें कि बात बात पर हम शिकायत नहीं करें बल्कि हर बात के लिए शुक्रिया अदा करें, तो शायद कहते हैं जिंदगी बहुत आसान बन जाती है. और जिंदगी में हमें शिकायत नहीं, कहते हैं शुक्रिया ज्यादा अदा करना चाहिए. हमें दूसरों से तारीफ की अपेक्षा नहीं रखनी चाहिए. और संसार की 90% समस्याएं बातचीत के असंतुलित लहजे से ही पैदा होती है.
2: बिल्कुल सही बात है. हमने बात को जिस तरीके से कहा, अगर वो उसी तरह से सामने वाले तक पहुंची तब तो ठीक. अगर शब्दों का थोड़ा भी हेर फिर उन्होंने अपने तरह से सोच लिया तो बात का पूरे मायने ही बदल जाते हैं. और ये जो आपने कहा ना असंतुलित लहजा जो है, इसी से फिर सारी शिकायतें पैदा हो जाती है. और किसी ने कहा भी है कि हर लफ्ज महकता हुआ गुलाब है, लहजे के फर्क से इसे तलवार ना बनाओ.
1: क्या बात है, क्या बात है. बिल्कुल सही कहा. अगर आप गुलाब की तरह अपनी बात कहते हैं तो वो वैसे ही पहुंचेगी, और अगर उसे तलवार बना देते हैं तो फिर वो तलवार की तरह ही अगले को जो है कलम करने की.
2: तो हमारी जो श्रोता हैं उनके शब्दों के तलवार ना चले, इसलिए हम आगे बढ़ते हैं और बताते हैं हमारे श्रोता क्या लिख रहे हैं. उनका कहना है कि शिकायतों के दफ्तर में अब ताला लगा दिया है, जो मिला है झोली में उसे गले से लगा लिया है. गिले शिकवे करने से बस दिल भारी होता है, और शुक्राना करने से हर लम्हा प्यारा होता है.
1: क्या बात, क्या है? बात है. वहीं एक श्रोता लिखते हैं कि शिकायतें कम शुक्रिया ज्यादा, अब यही जीने का सीधा सा वादा. धूप अगर तीखी है तो छांव का भी तो एहसास है, प्यास अगर लगी है तो घड़े में पानी भी पास है. कांटों को गिनकर क्यों अपना दिल दुखाना, फूलों की महक से ही तो महकता है जमाना. क्या बात है, हमारे सभी सखियां और सखा तो कवि बन गए हैं, मुझे लगता है शायर बन गए हैं, है ना?
2: और इसी के आगे हमारे श्रोता ने लिखा है कि शिकायतें कम और शुक्रिया ज्यादा हम अक्सर करते हैं. छोटी छोटी बातों पर शिकायत, अरे ये नहीं हुआ, वो नहीं हुआ, और हम शुक्रिया तो अदा ही नहीं करते. हमारे पास जो है उसमें हम संतुष्ट नहीं रहते. हालांकि मैं इस बात को मान रही हूँ, संतोष में रहना बहुत मुश्किल है. आजकल का जमाना ही ऐसा है कि शिकायतें हो ही जाती हैं, लेकिन हम अगर खुश रहने की कोशिश करें तो हमारे पास जो भी है उसमें हम खुश रह सकते हैं. ये इतना मुश्किल भी नहीं होता. और ऐसा ही करें कि छोटी छोटी बातों में शिकायत करने की जो आदत है, उसके पास ये नहीं है, हमारे पास ये नहीं है, उसकी वाली इतनी अच्छी है, हमारी वाली इतनी अच्छी नहीं है, ये चीजें हमारे जीवन को मुश्किल और तनाव से भरा हुआ बना देती हैं. इसीलिए हम खुद तो तनाव में इसे हम खुश तनाव में आते ही हैं, खुश नहीं रहते. लेकिन हम शिकायत करने से हमारा जो जीवन के प्रति नजरिया है वो भी खराब होता जा रहा है। तो जारी है कि शिकायतें ना करें, जो है उसमें खुश रहें, आपके पास जो मिला है उसका हमेशा शुक्रिया अदा करते रहें, और भगवान ने जो आपको दिया है उसके लिए धन्यवाद करें, शिकायत करना बंद कर दीजिए।

नमस्कार श्रोते हो, विविध भारती सेवेचं प्रसारण आपण ऐकत होता. श्रोते हो, FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे.

अशी शिल्पा निगुडकर यांनी साधलेला संवाद भाग दुसरा ऐकणार आहोत. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. सायंकाळी 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं हिंदीतून बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6:05 लोकसंगीत, तर सायंकाळी 6:25 उद्या गुरुवार दिनांक 9 जुलै 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार ऐकू शकाल. सायंकाळी 6:30 भक्ती संगीत, तर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या. 7:10 ते रात्री 11:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 7:15 विधिमंडळ समालोचन, तर रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती सेवेचं प्रसारणही ऐकू शकाल. श्रोते हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. आणि आजच्या प्रसारणात श्रोते हो, मी आपल्यासोबत आहे संजीवनी पालयेकर. आता ऐकूयात मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, आकाशातून बरसणाऱ्या थेंबाचा वर्षाव म्हणजे पाऊस, आणि आत्ता सुरू झालाय तो आषाढ महिना. या महिन्यात अगदी सलग पाऊस सुरूच आहे. आणि खरं तर या पावसाचं श्रोते हो वर्णन करायचं झालं तर पाऊस निसर्गाने गायलेलं एक मधुर गीत असल्याचं भासतं. कधी धरतीने अनुभवलेली एक हळवी कविता वाटते, तर कधी मनाला अलगद स्पर्श करून जाणारी एक सुंदर अनुभूती. चला तर मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात या पावसाची सुंदर अनुभूती ऐकूयात नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील गाण्याने. संगीत अनिल अरुण यांचं आहे, गीत शांताराम नांदगावकर यांचं आहे, स्वर आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा. ऐकूयात.

0: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
3: शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचं नातं जे असलं पाहिजे ते फ्रेंड्स म्हणून असलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना थोडा धाक पण असला पाहिजे.
4: श्रोते हो, मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरण जागृती कशी रुजवावी हे जाणून घेण्यासाठी जरूर ऐका सुषमा केणी मॅडम यांच्याशी साधलेल्या विशेष संवादाचा उर्वरित भाग बुधवारी 8 जुलै रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा. संवादक आहेत शिल्पा निगुडकर.
5: श्रोते हो, या आषाढ महिन्याची चाहूल लागली की आकाशात मेघ दाटू लागतात, वाऱ्याचा गारवा सुरू असतो आणि मातीचा सुगंध दरवळू लागतो. डोंगर हिरवी शाल पांघरतात, ओढे नाले खळाळत वाहू लागतात आणि सृष्टीचा प्रत्येक कण जणू नव्या जीवनाचा उत्सव साजरा करू लागतो. चला तर श्रोते हो, याच आशयाचं सुधीर मोघे यांनी गीत आणि संगीत दिलेलं गीत ऐकूया. गायक सुर आहे सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांचा. चित्रपट कशासाठी? प्रेमासाठी.

0: त्यामुळे त्या भाषेविषयीची जी भीती आहे ना, ती आपण पहिल्यांदा काढून टाकणं गरजेचं आहे. आणि जेव्हा मग आपण ती भीती घालवून टाकतो तेव्हा आपलं निम्म काम झालेलं असतं.
1: श्रोते हो, भाषांच्या विश्वातील भटकंती भाषाप्रेमी जानकी ठाकूर हिचा अनोखा प्रवास उलगडलाय शिल्पा निगुडकर यांनी. चला तर मंडळी, तिच्या या प्रवासात आपणही सहभागी होऊया. अवश्य ऐका गुरुवारी 9 जुलै आणि शुक्रवारी 10 जुलै रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर सुद्धा.
2: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
2: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
3: श्रोते हो, आषाढ महिना शेतकऱ्यांच्या कष्टांना आशेचं बळ देणारा हा महिना आणि त्याचबरोबर वारकऱ्यांच्या मुखी विठ्ठल नामाचा गजर घुमवणारा हा महिना, विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन जाणारा हा महिना आहे. चला तर श्रोते हो, कार्यक्रमात चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात वैभव कुलकर्णी यांचं हे गीत ऐकूया. संगीतकार आहेत जितेंद्र कुलकर्णी. चित्रपट नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे.

श्रोते हो पाऊस निसर्गाने धरतीला दिलेलं एक अमृतदान आणि शेती त्या अमृतदानावर फुलणारं जीवन. पावसाच्या प्रत्येक सरीबरोबर अंकुरते आशा, बहरते हिरवाई आणि शेतकऱ्यांच्या कष्टांना मिळते नवसंजीवनी. श्रोते हो मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बलिदान या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांच्या युगलस्वरात विवेक आपटे यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं. ऐकूया.

श्रोते हो, याबरोबरच आजचा हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. आता ऐकूयात मुलांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरण जागृती आजची गरज याविषयी सुषमा केनी यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी साधले.

0: पहिला संवाद भाग दुसरा सादर करते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड.
1: नमस्कार श्रोते हो. काल आपण मुलांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी सुषमा केणी मॅडम यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. आज त्या संवादाचा उर्वरित भाग ऐकूया. मॅडम, आजच्या भागात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे.
2: थँक यू.
1: मॅडम, तुम्ही सांगत होतात की मुलांनी प्रश्न विचारावेत, निरीक्षण करावं, स्वतः अनुभव घ्यावा, आणि हे सगळं करताना मुलं नकळत निसर्गाच्या जवळही जातात. इथूनच आपल्या पुढच्या विषयाची सुरुवात होतीये, पर्यावरण जागृतीची. मॅडम, मुलांना पर्यावरणाची जाणीव करून देणं आज इतकं महत्वाचं का वाटतं?
2: मॅडम, तुम्हाला खरं सांगायचं झालं तर मुलांसमोर आज आपण विष पेरून ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्या ज्या वातावरणामध्ये ना त्यांना शुद्ध पाणी आहे, ना शुद्ध हवा आहे. आज आपल्याकडे पैसा भरपूर आहे, पण आणखी थोड्या दिवसांनी अशी परिस्थिती येईल की माझ्याकडे पैसा आहे पण माझ्याकडे पाणी नाहीये. मग खरी समस्या कुणाला? आपलं जनरेशन आता संपलेलं आहे, पण ह्याच्या पुढच्या येणाऱ्या जनरेशनला आपण नॅचरल रिसोर्सेस कुठे ठेवलेलेच नाहीयेत. मग ह्याची जाणीव आपणापर्यंत ज्याला त्याची गरज आहे पुढच्या पिढीला जर करून दिली, तर म्हणजे त्यांना सांगितलं अरे तुमच्या पुढच्या पिढीला थोड्या दिवसांनी हे काहीच उरणार नाहीये, शिल्लक राहणार नाही. मग खरी जाणीव त्यांच्यामध्ये रुजवली आपण, तर ही खरी तुमची जबाबदारी आहे. उद्या तुम्ही उच्च शिक्षित व्हाल, पण तुमच्यासमोर ह्या ज्या नॅचरल सोर्सेस आहेत तेच जर नसतील तर तुमच्या शिक्षणाचा काय उपयोग आहे तिथं? तुमची हेल्थ जर व्यवस्थित नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. हे मुलांना समजायला पाहिजे. म्हणून आपण मोठ्यांवर काम न करता मुलांमध्येच पर्यावरणाची काळजी त्यांनी कशी घेतली पाहिजे, ती पर्यावरणाची काळजी घेत असताना आपण वैज्ञानिक दृष्टिकोन जागवला पाहिजे. आणि जी टेक्नॉलॉजी आहे त्याची पण आपल्याला गरज आहे, कारण आपल्याला गरजच आहे. मग त्याच्यासाठी विरोध न करता पण आपण पर्यावरण पण जपू, म्हणजे समतोल ठेवू आपण. अशा पद्धतीने कसं काम करता येईल? म्हणून आपण मुलांना ओझोन देईन, वसुंधरा दिन, पर्यावरण दिन, विज्ञान दिन हे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही साजरे करतो. म्हणजे प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीम असते आणि ती नेहमी निसर्गाशी रिलेटेड असते. म्हणजे आता ओझोन डे करताना काय करायचं, ओझोन डे का साजरा करावा लागतो आपल्याला? मग आता एका वर्षी आम्ही काय केलं की तुळशीची रोपं वाटली. तुळशीची रोपं वाटण्यामागचं कारण काय होतं? तर ते मॅक्झिमम ऑक्सिजन बाहेर देतात आणि मॅक्झिमम कार्बन डायऑक्साईड शोषतात. मग त्याच्यातनं आपण त्यांना एक संकल्प, आपल्या घराच्या समोर तुळस का असते त्यामुळे हवा शुद्ध राखली जाते. मग एका वर्षी आम्ही बनियान ट्री म्हणजे वडाची रोपं लावली. मग एका वर्षी मुलांनी वह्या पुस्तकं दान करा, फटाके कमी जाळा, कारण फटाक्यातनं कार्बन ऑक्साईड निघतोय, मग तो ओझोनला कुठेतरी घातक आहे. म्हणून ओझोन दिनानिमित्त आम्ही असं केलं की मुलांनी इको फ्रेंडली डोनेशन बॉक्स तयार केले. आणि त्यावेळी 16 सप्टेंबर हा दिवस गणपतीच्या सजनमध्ये येतात, तर प्रत्येकाने आपल्या गणपतीच्या ठिकाणी वह्या पुस्तके दान करा असं ते बॉक्स ठेवून ठेवलं. आणि तुम्हाला खरं सांगू मॅडम की मुलांनी स्वतः फटाके जाळले नाही, त्या पैशाच्या बदल्यात आणि त्या दानातनं आम्ही 45 मुलांना, अशा गरीब मुलांना, त्या वह्या पुस्तकं आणि इव्हन स्कूल बॅगचं आम्ही वितरित केलं.
1: पर्यावरणाविषयी प्रेम आणि संवेदनशीलता मुलांच्या मनात निर्माण कुठून आणि कशी सुरुवात करायला हवी याबद्दल खूप छान सांगितलं. निसर्ग भ्रमंती, पाणथळ जागांचं सर्वेक्षण, वृक्ष लागवड, शून्य कचरा असे अनेक उपक्रम अनेक वर्ष आपण करताय मॅडम, तर या सगळ्यामागचा विचार काय आहे?
2: तर ह्यामध्ये पण मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवा, त्याच्यातनं विज्ञान शिकावं, त्याच्यातनं पर्यावरणाशी त्यांची कुठेतरी नाळ जुळावी आणि हे पर्यावरण आपण जतन केलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यासाठी आम्ही काय केलं की मुलांना ह्याच्यावर अभ्यास पण होईल आणि पर्यावरणाबद्दल त्यांच्या मनामध्ये जागरूकता पण येईल. म्हणून आम्ही त्यांना छोटे छोटे प्रोजेक्ट देतो. म्हणजे एका वर्षी तर आपण आपल्याला मॉस्क्युटो कंट्रोल, पॅकिंग अँड पॅकेजिंग, सस्टेनेबल पॅकिंग अँड पॅकेजिंग, नंतर लोकल फूड, ई वेस्ट, ह्याच्यावर आम्ही त्यांना प्रोजेक्ट दिला. म्हणजे तुम्ही कोणताही विषय निवडा, म्हणजे 19 मुलांनी प्रोजेक्ट केली, स्वतः केली, वर्षभर त्यांनी प्रोजेक्ट केले. त्यांना प्रत्येकाला एक एक आम्ही मेंटर दिला होता, म्हणजे ते पण वेगवेगळ्या ठिकाणचे मेंटर होते. आणि नंतर त्या मुलांनी त्याच्यावर रिसर्च केलं आणि वेगवेगळ्या कॉलेजमध्ये, वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन, म्हणजे छोटी मुलं, 5वी 6वी 7वीतली मुलं इंजिनिअरिंगच्या मुलांसमोर जाऊन, कारण ते त्यांनी स्वतः केलेलं होतं, त्यामुळे ती अशी पोट तिडकीने सांगत होती की आम्ही हे केलं, आम्हाला हे रिझल्ट मिळाले पाहिजे, आपण हे असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, नुसतं न सांगता त्यांनी ते कृतीतनं दाखवून दिलं होतं. आणि ते जेव्हा ती बोलत होती ना त्यावेळी ते जाणवत होतं की ह्यांची कुठेतरी नाळ निसर्गाशी जोडलेली आहेत. म्हणजे नुसतं त्यांना कुठे चला फिरती भ्रमंती करायची म्हणून भ्रमंतीला घेऊन न जाता आम्ही रात्रीच्या वेळी पण जंगलचं निरीक्षण कसं करावं, प्राणी कसे झोपलेले असतात, त्यावेळी त्यांच्यावर आपण कोणती काळजी घ्यावी, ह्यासाठी आम्ही रात्रीचं अरण्य वाचन पण करतोय. एखाद्या विष्ठेवरून कोणता प्राणी इथून गेलेला आहे जवळपासचा, त्याच्या पाऊल खुणा कशा ओळखाव्या, त्या प्राण्यांचं, त्या कीटकाचा आपल्या आपल्या जीवनाशी काय उपयोग आहे. म्हणजे आपण जेव्हा स्पायडर जे असतात त्याचे आम्ही शिवापूरमध्ये 26 प्रकारचे स्पायडर मुलांनी बघितले. ते प्रत्येकाचं नेट जे बांधण्याचं असतं म्हणजे त्याचं जे आपण जे म्हणतो की घरामध्ये आपल्या कळकट मळकट दिसतात पण ती पण आपल्या दृष्टीने कुठेतरी उपयोगी आहेत. कारण त्याच्यामध्ये घरात येणारे छोटे छोटे कीटक अडकले जातात, कोळ्याची जाळं. पण प्रत्येक कोळ्याचं जाळं बनण्याचे प्रकार वेगवेगळे असतात. म्हणजे ह्याचा मुलांनी स्टडी केला मग तो आपल्या निसर्गाशी कसा उपयुक्त आहे ज्याला आपण फूड चेन म्हणतो. म्हणजे अभ्यास करता करता
1: अन्न साखळी
2: जी आहे म्हणजे निसर्गातला तीक जीव जो आहे तो एकमेकांशी कसा निगडीत आहे आणि त्याला म्हणजे आपण ह्युमन बिईंग आहोत मग आपलं पण त्याच्याशी काय नातं आहे. तो जर पूर्ण नष्ट झाला तर काय होईल. किंवा एखाद्या वनस्पती आता बऱ्याचशा वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. का मार्गावर आहेत नष्ट होण्याच्या? मग त्या वनस्पती आपल्याला जतन करून ठेवायला पाहिजे असतील तर त्याचं आपल्याला बीजारोपण करायला पाहिजे. मग आपण मॅडम साधारण मार्च एप्रिल मध्ये वेगवेगळ्या बियांचं संकलन करतोय. नंतर त्या बियांपासून आम्ही रोपं करतो किंवा त्या आणि ते आम्ही वेगवेगळ्या जंगलामध्ये नेऊन मुलांबरोबर जाऊन लावतो. म्हणजे आपल्याला डिगिंगचं पण समजतं. आपल्याला आम्ही यावर्षी योगा दिन पण माळावरच घेतला होता. म्हणजे रात्रीच्या वेळी राहायचं तिथं, रात्रीच्या वेळी आकाश निरीक्षण करायचं.
1: हे सगळं मुलं आवडीने येतात तुमच्याबरोबर?
2: आवडीने येतात म्हणजे का यावेळी त्यांना मोबाईलचं भान नसतं कारण त्यांना काहीतरी मिळत. त्यांच्याकडे भरपूर सारं पोटेन्शियल आहे. मी तुम्हाला एक सांगू का, अजिबात ही पिढी बिघडलेली नाही, बिघडलेले आपण पालक आहोत. कारण ह्या मुलांमध्ये जर क पोटेन्शियल आहे, इतकी क्युरियोसिटी आहे, जर त्यांच्या पद्धतीने जर त्यांना अनुभवायला दिलं, त्यांच्या पद्धतीने त्यांना काम करायला दिलं, त्यांना विश्वास त्यांच्यावर टाकला तर मुलं करू शकतात. तर आम्ही पाणथळ जागांचं सर्वेक्षण करत असताना सकाळी 6 वाजता मुलं माझ्या घराकडे यायची. मग आम्ही त्यांना गाडीत घेऊन जायचो आणि एका पाणथळ जागेकडे आपण 2 वाजेपर्यंत असायची. संध्याकाळी आल्यावर मुलं मस्त झोपायची, ना मोबाईल ना काही फास्ट फूडचं हे. जंगलामध्ये आम्ही खाताना पण तिथलीच कुठची तरी फळं घ्यायची, ती खायची. तहान लागली तर मग सर सांगायचे अरे ह्या झाडाचं पाणी पिलं तरी चालतंय. म्हणजे असं करत असताना त्यामुळे अरे जंगलामध्ये एवढं खाणं आहे आपल्याला, म्हणून हे जंगल तर टिकलं पाहिजे. इथं किती वेगवेगळ्या पशु पक्ष्यांचे आवाज, कोणता पक्षी कुठच्या वेळी, म्हणजे असं त्यांना जवळून बघण्याचं. आणि ह्याच्यातनं निसर्ग शाळा म्हटलं तरी चालेल, पण ह्या निसर्ग शाळेत असताना मुलांमधील सगळे गुण जे असतात
1: ते
2: बाहेर येतात. आणि दुसरं म्हणजे मॅडम सगळ्यात महत्वाचे म्हणजे वेगवेगळ्या वयोगटातली मुलं एकत्र येतात. मोठ्या मुलं लहान मुलांना सांभाळत असतात म्हणजे त्यांच्यामध्ये एक नेतृत्व पण आपल्याला दिसतंय. की म्हणजे आपण असंच म्हणू शकत नाही की ही मुलं वाया गेलेली आहेत. म्हणजे मी तर म्हणलं कोणतंही मूल वाया गेलेलं नाही. आजचं जनरेशन खूप छान आहे, त्यांच्याकडे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे आणि सगळं आहे. म्हणजे त्यांना पण वाटतं आपण आणि आम्ही एक करतो, ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणचं लोकल फूड आम्ही प्रिफर करतो मुलांसाठी. एकदा तर आम्ही पेज पण दिली होती मुलांना, पण एका मुलाने मला पटकन म्हटलं मॅडम पेज खायची, म्हटलं मी नाही खाणार का, तर ते गरीबाचं खाणं आहे. तर ठीक आहे, तर तुला राईस सूप चालेल का? तर ते म्हणाले हो. ते काका म्हणतात हो मॅडम मला राईस सूप बनवता येत नाही. म्हटलं थांबा हो तुम्ही पेजच बनवा, आपण त्याला नाव फक्त राईस सूप द्यायचंय. आणि त्या मुलांनी इतकं छान काढलं आणि नंतर आम्ही फूड फेस्टिवल भरवले होते आणि ते पण आमचे इको फ्रेंडली म्हणजे सस्टेनेबल फूड. तर मुलांनी त्या ठिकाणी पेज विकली होती आणि त्याला नाव दिलं होतं वेलकम ड्रिंक म्हणून. म्हणजे हे पण झालं ना त्यांची. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक गोष्ट आता मुलं कागद वापरताना म्हणजे ते तेव्हा टिफिन घेऊन येतात मुलांचं. तर आम्ही एकदा काय केलं की एवढं टिफिन एका मुलाला किती टिफिन लागतं त्याचं वजन केलं आणि नंतर त्यांनी जे उरलेलं होतं ते डस्टबिन मध्ये टाकलं. मग डस्टबिन मध्ये सगळं गोळा झालं होतं त्याचं वजन केलं आणि त्याच्यातनं आम्ही कॅल्क्युलेट केलं हे एवढं वेस्ट गेलेलं आहे ते किती लोकांचं खाणं झालं असतं. आणि मी तुम्हाला खरं सांगते मॅडम 15 दिवसांनी मला तिथं डस्टबिन पण ठेवावं लागलं नाही. म्हणजे तुम्ही करू नका म्हटण्यापेक्षा का करू नका, म्हणजे हे का गरजेचं आहे? प्लॅस्टिकमुळे काय होतं? प्लॅस्टिक जाळलं तर काय होतं? मग आपण प्लॅस्टिक का कमी वापरायला पाहिजे? म्हणजे एखादा तर आम्ही कणकवलीमध्ये आम्ही अशी मोहीम राबवली होती की प्रत्येक गल्लीमध्ये दर रविवारी आम्ही जायचो आणि रस्त्यावरचं प्लॅस्टिक गोळा करायचं. आणि मग एकदा एका रविवारी एका गल्लीत गेलो नाही तर मला एका तिकडच्या लोकांचा फोन आला की तुमची मुलं कचरा गोळा करायला आली नाहीत. म्हणजे आमच्या मुलांना कचरा गोळा करायला तुम्ही म्हटलं का? म्हणजे आम्हाला ते सांगायचं होतं की तुम्ही हे कचरा टाकू नका, ती मुलं गोळा करताय. म्हणजे एका एका गल्लीतनं आम्ही ते करत होतो. पण असे पण आम्हाला बरेचसे अनुभव मिळाले. पण मुलांनी ते मस्त हातामध्ये हँडग्लोव्ज वापरून स्वतःची काळजी घेऊन हे केलेत. नंतर आम्ही प्रत्येक जे दिन येतात म्हणजे पर्यावरण दिन आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतो. आणि एक विषय म्हणजे आम्ही राख्यांची संकल्पना पहिल्यांदा आमच्या युरेका सायन्स क्लबमध्ये गेली. आम्ही बियांचं संकलन करत होतो आणि आपल्याकडे खूप साऱ्या बिया झाल्या तर आपण काय करायचं? तर दोन रक्षाबंधन हा सण पावसाळ्यात कचऱ्यामध्ये येतो. आपण राखी बांधतो आता प्लॅस्टिकची, 2 दिवस रक्षाबंधन झाल्यानंतर ती राखी आपण कचरा कुंडीत टाकून दिली जाते. मग त्याच्यामध्ये प्लॅस्टिक असतं, थर्माकोल असतं, तिथून कुठेतरी आपल्या निसर्गाला त्याचं कुठेतरी हानी पोहोचते. मग आपण म्हटलं ह्या बियांपासून आपण राख्या बनवायच्या का? मग म्हटलं बायोडिग्रेडेबल सबस्टन्स वापरूनच तुम्हाला राख्या बनवायच्या आहेत. मग मुलांचा प्रश्न आला, मॅडम बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिक वापरायचं नाही, थर्माकोल, मग बेसला काय वापरायचं नाही? मग म्हटलं तुम्ही विचार करा. म्हणजे मी पण इमॅजिन करू शकत नव्हती, मुलांनी नाळ्याचा काथा अशा बऱ्याच गोष्टी काढल्या आणि इतक्या

0: सुंदर आकर्षक राख्या बनवल्या. आम्ही मग
1: हाँ
0: त्यांच्या एक्झिबिशन बनवलं, पण आमच्याकडे खूप कमी प्रमाणात 500 600 राख्या होत्या. मग त्यांच्या पेरेंट्सना बोलून आम्ही त्या विकायला लावल्या, आणि मग त्यांचं कुठेतरी प्रदर्शन झालं. आणि एका वर्षी मुलांनी नंतर खूप व्यावहारिक तत्वावर राख्या तयार केल्या, पण ह्या बियांपासून बनलेल्या राख्या, त्याच्यामध्ये बायोडिग्रेडेबल सबस्टन्स असलेल्या, आणि त्याच्यामध्ये मुलांची क्रिएटिव्हिटी दिसली, एखाद्याचं आर्टवर्क तिथे आम्हाला दिसून आल्या. आणि ही आमची राखी जरी फेकून दिली तरी बहिणीचं प्रेम जे आहे ते झाडाच्या रूपात कुठेतरी उगवणार होत. म्हणजे ही संकल्पना त्यांच्यामध्ये वापरली, म्हणजे रक्षाबंधन हा निसर्गाशी कसा रिलेटेड आहे. किंवा आम्ही नागोबाच्या मूर्त्या केल्या होत्या मुलांनी, आणि त्याच्या खाली काही बिया घातल्या होत्या, म्हणजे त्या नागाचं विसर्जन केलं की त्याच्यातनं एक झाड
1: झाड.
0: म्हणजे किंवा आयुर्वेदिक उठणं, 15 घटकांनी उठणं घेतलं मुलांनी कम्प्लिटली, म्हणजे प्लॅस्टिकचा न वापर करता मॅगझिन असतात त्यांची पॅकेट तयार केली, आणि उठणं आम्ही 15 आयुर्वेदिक घटन, त्याच्यासाठी आम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांना जाऊन भेटलो, वेगवेगळ्या पावडरी कुठे मिळतात त्याचं हे केलं. मग मुलांनी त्याच्यासाठी डिझाईन तयार केलं, हे पूर्ण इको फ्रेंडली होते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही सीड्स टाकल्या, म्हणजे तुम्ही ते उठणं घेतलं पाकिट फेकून गेला की त्या सीड्सचं डिस्पर्शन होईल आणि कुठेतरी त्या सीड रुजून येत. त्याच्यामध्ये व्यावसायिकता पण, म्हणजे उठण्यातनं मी तुम्हाला दरवर्षी मुलं 20 ते 25 हजाराची उठणं विकतात. आणि अजूनही आमच्याकडे विचार, गेल्या वर्षी आम्हाला वेळ नव्हता, आम्ही उठणं कमी केलं, पण आम्हाला ऑनलाईन पण मुलांनी उठणं विकलेली आहे. आणि ही उठण्याची किंमत पण आम्ही अगदी नॉमिनल ठेवली, किंवा राख्यांची किंमत 20 25 रुपये ठेवून मुलांनी जवळजवळ 12 ते 15 हजाराची उलाढाल मुलं करतायत. म्हणजे ह्याच्यामध्ये व्यावसायिकता पण झाली, निसर्गाशी पण त्यांचं देणं झालं, आणि शून्य कचरा याच्यावर आम्ही काम करतोय.
1: मॅडम, ह्या अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे मुलांमध्ये झालेले बदल तुम्ही खूप छान सांगितलेत. जिल्ह्यातील पहिला गावठी बाजार तुमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेला आहे, आणि ही किती महत्वाची, अभिमानाची आणि कौतुकास्पद अशी गोष्ट आहे, तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
0: गावठी बाजार सुरू करताना का करायला पाहिजे, पण मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्या एका मुलाने त्याच्यावर प्रोजेक्ट केला होता. आणि मुलांना ना भाज्या खाताना किंवा बाबा एखादं जेवणामध्ये आपण जेव्हा एखादा पदार्थ घेतो त्यावेळी तो पूर्ण ताटनं उगाच वाढून घेतला जातो आणि तो टाकला जातो. शून्य कचरा हा आमचा ह्याच्यावर होतं. पुन्हा ह्याच्यामध्ये अजून एक आलं की मुलांना व्यवहार ज्ञान यायला पाहिजे होतं, म्हणजे वजन कसं करायचं, काय करायचं. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्याला जे आपले आई बाबा पैसे देतात ते आपण असंच उडवतो, पण तो 1 रुपये कमवण्यासाठी काय कष्ट करावे लागतात, ही अशी वेगवेगळी उद्दिष्ट घेऊन,
1: समाजाची प्रतिष्ठा,
0: उद्दिष्ट घेऊन आम्ही त्यांच्यावर डिस्कशन केलं मुलांबरोबर की बाबा एखादी लाल भाजी आपण घेतली तर ती लाल भाजी आपल्यापर्यंत येण्यासाठी काय करावं लागतं. म्हणजे पहिल्यांदा त्या भाजीचं उत्पादन करावं लागतं, मग त्याची पेंड्या बांधाव्या लागतात, मग ते विकण्यासाठी त्यांना उन्हात बसावं लागतं. ह्या सगळ्यांची त्यांना जाणीव व्हायला पाहिजे. आणि गावठी बाजार म्हणजे काय, तर आम्ही मुलांना सांगत असायचो की ऍपल तयार होतं कुठे, ते आपल्यापर्यंत येईपर्यंत ते टिकायला पाहिजे म्हणून त्याच्यावर वॅक्स लावलं जातं, म्हणजे केमिकल्सचा वापर केला जातो, मग ते केमिकल्स आपल्या पोटामध्ये जातात. पण आपल्याला लोकल नेचरने तुम्हाला असं सगळं ठेवलेलं आहे की तुमच्या त्या रिजनमध्ये त्या त्या सीझनमध्ये वेगवेगळी फळफळावळ होतात की तुम्हाला ती फ्रेश मिळतात. मग ही संकल्पना त्यांच्यामध्ये रुजवण्यासाठी आपल्याकडे जे लोकल फूड होतं त्याचीच आपण विक्री करायची. मग आम्हाला जागा कुठे नव्हती, मग माझ्या बिल्डिंगच्या समोर अशी मोकळी जागा होती. मग शेवटी आम्ही सगळीकडे जागा फिरलो, आम्हाला काय भाडं देण्याएवढी आमच्याकडे काय तेवढे पैसे नव्हते. मग आपण ठरवलं चला आमच्या बिल्डिंगच्या समोरच आपण भाजी मार्केट भरवायचं. माझ्या हायवेलाच असल्यामुळे, मोकळी जागा असल्यामुळे, आदल्या दिवशी 2-2 मुलांचे ग्रुप केले आणि आम्ही त्यांना कोणतं तुम्ही काय, म्हणजे त्याच्यामध्ये
1: किती वर्ष झाली हा उपक्रम सुरू झाला,
0: साधारण 2010 आम्ही पहिला भाजी मार्केट,
1: 16 वर्ष झाली
0: हो. तर मग आणि त्यामुळे आम्ही भरवलं, मग कोणी नारळ आणले होते, मग नारळ आणताना खूप मजा झाली की मॅडम माझ्या घरातलेच नारळ आहेत, मग त्याचे पैसे कसे लावायचे. नाही म्हटलं ते घरातले नारळ पण तुम्ही तुमच्या आईबाबांकडून विकत घ्यायचे आणि नंतर तुम्ही ते विक्री करायचे. आणि नंतर कोणी ताक लावलं होतं, आंबोळ्या करून आणल्या होत्या. आणि मला सांगायचं म्हणजे आपले ते फणसाची कुरी असते ना, त्याचे वडे बनवले होते, म्हणजे बटाटे वडे बनवतो तसं तसं म्हणून. आणि ते याच्यामध्ये मी तुम्हाला खरं सांगते की 7-8 वर्षाची मुलं पण विक्रीला बसली होती, पण त्यांना मोठी मुलं मदत करत होती. मग त्यांना वजन करायचं समजलं. आणि साधारण आमचा बाजार 9 वाजता चालू झाला होता आणि 12:30 वाजता आमच्या बाजारातलं सगळं संपलं. आणि म्हणजे मुलांनी तिथं खाली
1: प्रतिसाद खूप छान मिळाला,
0: छान मिळाला. आणि नंतर मग दुसऱ्या वर्षी मुलांनी खूप आनंदाने बाजार उठवला. आणि नंतर मग गावठी बाजाराची संकल्पना कणकवलीमध्ये स्नेह सिंधूच्या माध्यमातून रुजवली गेली. त्याच्या अगोदर मुलांनी जे आमचा प्रोजेक्ट केला होता, तर रानभाज्यांचं प्रदर्शन मांडलं पाहिजे असं त्याचं कुठेतरी लेख प्रसिद्ध झाला होता त्यावेळी, त्याला तेव्हा सिल्वर मेडल मिळाले होतं. ह्या कशा जतन करून घेता येईल, मग त्या दृष्टीने एक एक्झिबिशन पण आपल्याकडे भरलं होतं. त्या दिवशी म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे गावठी बाजाराच्या नंतर मुलांनी जेव्हा त्याचे पैसे केले, म्हटलं आम्हाला आमच्या जागेचं 5% द्या, तर एकही मूल द्यायला तयार होतं.

0: पैसे आमचे आहेत, मग त्यांना आम्ही एकत्र बसून त्याच्यामध्ये तुम्हाला कसं हे करायला, म्हणजे हिशोब द्या आम्हाला, मग तुम्हाला किती प्रॉफिट झाला. त्यांचं म्हणणं होतं की आलेले सगळे पैसे म्हणजेच आपले प्रॉफिट होते, पण तुम्ही जी भाजी विकत आणली, अरे ती तर आमच्या घरचीच होती. अरे पण घरची होती पण त्याला काहीतरी कष्ट लागलेले आहेत ना, मग ते कसं, म्हणजे ते मुलांना थोडं जमा खर्च कसं काढायचा, प्रॉफिट कसं मिळवायचं, हे पण त्याच्यातनं छोट्या छोट्या गोष्टीतनं. आणि मग त्यांना विचारलं अरे ह्या पैशाचं तुम्ही काय करणार आहात, मग म्हणाले मॅडम आपण एखाद्या वेळी व्हिजिट करतो ना त्यावेळी आपण हे पैसे वापरूया. हे कुठे त्यांना सांगावं लागलं नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे आणखी एक, म्हणजे मी माझ्या मुलाचा वाढदिवस नेहमी अनावच्या अनाथ आश्रमामध्ये करत होते, आणि त्यावेळी म्हटलं माझ्या एकट्या मुलाला घेऊन जाताना त्याला कुठे फील व्हायला नको माझा आई वाढदिवस. मी सगळ्या मुलांना गाडीत भरायचं, आम्ही सकाळी जायचो, दिवसभर तिथं राहायचो, ते आजी आजोबा बरोबर मुलं खेळायची, गप्पा मारायची, त्यांच्यावर फुगडे खेळायची, त्यांना बॅट करून द्यायची, त्यांच्याबरोबर जेवण करायचो आणि आम्ही यायचं. म्हणजे मुलांना सांगावं लागत नाही की तुम्ही करा. मग म्हणाले मॅडम ह्या आजी आजोबांना माझ्याकडे चॉकलेट आहे मी देऊ शकतो का. म्हणजे हे जे त्यांच्या मनात कुठून तरी आतून आलंय ना. आणि मला खरं वाटतं की मी तेव्हा कारण बाकीची मुलं पण आपला वाढदिवस तिथं साजरा करायला पाहिजे. म्हणजे समाजाबद्दल मला काहीतरी पाहिजे, मला आजी आजोबा पाहिजे. म्हणजे मला तर बबन काका असं म्हणतात की मॅडम काही तुम्ही देऊ नका पण मुलांना घेऊन या, कारण त्यावेळी ते आजी आजोबा खूप खुश असतात. म्हणजे आपण म्हणजे आर्थिक मदत न करता आपण एक मानसिक हे तरी त्यांना देऊ शकतोय ना. मग त्यावेळी जाताना ते माळावर होते, ते तिथं राहत होते, मग ते कशा पद्धतीने राहतात, मग त्यांना आपण काय मदत केली पाहिजे, हा पण एक आपल्या समाज आणि पर्यावरण ह्याच्याशी कुठेतरी रिलेटेड आहेत.
1: जाणून तुम्ही आता म्हणालात तर तसं हे कार्य स्काय इज द लिमिट असंच आहे.
0: बरं.
1: पालक आणि शिक्षक घरच्या घरी किंवा शाळेमध्ये अगदी छोट्या छोट्या अशा कोणत्या गोष्टी करू शकतात.
0: आता आपण म्हणतोय मॅडम की मुलांना वाचन आलं पाहिजे, मग मुलं वाचायला कुठेतरी कमी पडतायत. मग असं का कमी पडतायत, कारण पालक आणि मूल यांच्यातला कुठेतरी संवाद कुठेतरी संपल्याचं जाणवतंय. म्हणजे जेवणाच्या टेबलवर बसत असताना आपण एखादा विषय घेऊन जर डिस्कस केलं किंवा मुलाला जे काय म्हणायचं आहे ते आपण ऐकलो, कारण मूल आणि आई ह्याच्यातलं नातं कुठेतरी दुरावतलं. किंवा आता तुम्हाला खरं सांगू की बरोबर आहे माझा मुलगा उच्च शिक्षित व्हायला पाहिजे त्याला सगळं पाहिजे, म्हणून आपण कुठे पहिली तिसरी चौथी पासून त्याला कुठे रेसिडेन्शियलला ठेवतो. तर रेसिडेन्शियल म्हणजे या ठिकाणी आई बाबांचं त्याचं त्याला काही भावना व्यक्त करायच्या असतात, अशा वेळी ते दूर जातात मुलं. मग हे होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये संवाद खूप महत्वाचा आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीतनं तुम्ही त्यांना असं शिकवू शकता, जसं मी तुम्हाला सांगितलं स्पूनचं उदाहरण दिलं. किंवा आपल्याला म्हणतं आपण बालकाव्य वाचन, आम्ही कार्यक्रम म्हणजे पहिलीच्या मुलांपासून आम्ही बालकाव्य वाचन घेतलं. आम्ही वाचन कट्टा म्हणजे आम्ही कोणाच्याही घरी एका ठिकाणी जमतो आणि महिन्यातनं एकदा त्यांनी वाचलेल्या पुस्तकाबद्दल बोलायचं. मग आम्ही ठरवतो, मग तक वाचन कट्ट्याला ज्यावेळी मुलं माझ्या घरी आता येणार आहेत, मग त्यामुळे आम्हाला काय समजतं त्याच्या आजूबाजूच्या घरचं वातावरण कसं आहे, त्या मुलाला आपले मित्र आल्यानंतर हे होतं आणि एक फील होतं. म्हणजे ही म्हणजे तुम्हाला मला माझा मुलगा वाचत नाही म्हणण्यापेक्षा त्याला त्याच्यामध्ये गोडी कशी लावता येईल, किंवा माझा मुलगा अभ्यास करत नाही सारखं अभ्यास कर असं सांगण्यापेक्षा आपण त्याच्या आवडीच्या त्याच्या कलेनं जर घेतलं, किंवा शिक्षक लोकांनी शिकवत असतानाच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज किंवा चार भिंतीमध्ये न शिकवता काही गोष्टी, आता मला पोस्टमन, आता मुलांना पिनकोड वगैरे माहीत नाही कारण आपण वापरत नाही, मग त्यांना दोष द्यायचा का. आपण त्यांना जे लेटेस्ट आहे ते त्यांच्या समोर ठेवायचं. मग पोस्ट ऑफिस बद्दल त्यांना माहिती आहे, तर मला पोस्ट ऑफिसचा जर एखादा टॉपिक असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन शिकवायला पाहिजे, त्यांना दाखवायला पाहिजे बँक कशी चालते बँकेच्या, तर मग तुम्ही बँकेमध्ये नेऊन दाखवा. एखादं झाडाचं रोप तयार होतानाची मी मगाशी म्हटलं तर वेगवेगळ्या कडधान्य आणि तृणधान्य ह्यांना स्प्राउटिंग कसं येतं, तृणधान्याचं स्प्राउटिंग कसं वेगळं असतं आणि कडधान्याचं स्प्राउटिंग कसं वेगळं असतं, ते त्यांना ऍक्टिव्हिटीतनं शिकायला द्या. आणि मुलांना खरं म्हटलं तर करायला खूप आवडतं आणि त्यांना रोज, कारण आताची ही जनरेशन आहे त्यांना रोज नवीन नवीन काहीतरी नॉलेज पाहिजे. त्यांना आपण माचिस काडापेटीचं उदाहरण देण्याऐवजी आता इलेक्ट्रिक ह्याचं उदाहरण देणं खूप गरजेचं आहे. त्यांना जातं माहित नाही, मग आपण जात्याचं उदाहरण त्यांना द्यायचंय का. मग त्यांच्यासमोर जे आहे ते तुम्ही हे करा. आणि जर तुम्हाला जात्याचं उदाहरण द्यायचं झालं तर ते प्रत्यक्ष नेऊन तुम्हाला दाखवता आलं पाहिजे त्यांना. आणि त्यामुळे शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांचं नातं जे असलं पाहिजे ते एक फ्रेंड्स म्हणून असलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना थोडा धाक पण असला पाहिजे. म्हणजे जास्त फ्रीडम पण नाही, जिथं गरजेचं आहे तिथं तुम्ही त्यांना फ्रीडम द्या. आणि जिथं खरोखर त्यांना शिस्त लावायची आहे त्यांच्यावर संस्कार करायचे त्या ठिकाणी तुम्हाला संस्कार हे खूप महत्वाचे आहे. कारण मुलांसमोर शिक्षक शिक्षकांचा अनादर करणं म्हणजे तो मुलगा पण शिक्षकांबद्दल अनादर करायला लागेल. मग त्यांना रिस्पेक्टफुली आपण जर एखाद्या व्यक्तीला रिस्पेक्ट दिला तर माझं मुलगा शिकणार आहे, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. किंवा त्या मुलासमोर आपण बोलताना काय बोलायचं, कारण मुलं हे अनुकरण करत असतात.
1: शेवटी मॅडम तुम्ही जाता जाता मुलांना पालकांना शिक्षकांना आणि आमच्या श्रोत्यांना खूप छान संदेश दिलेला आहे. श्रोते हो, सुषमा केणी मॅडम यांच्या बरोबरच्या आजच्या संवादातून एक गोष्ट आपल्याला प्रकर्षानं जाणवली की वैज्ञानिक

0: दृष्टिकोन आणि पर्यावरण जागृती या दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत. प्रश्न विचारणं, निरीक्षण करणं, कारण शोधणं आणि निसर्गाशी नातं जपणं हे सगळं एकमेकांशी घट्ट असं जोडलेलं आहे. प्रश्न विचारणारं मूल म्हणजे उद्याचा वैज्ञानिक आणि निसर्गाशी मैत्री करणारं मूल म्हणजे उद्याचा जबाबदार नागरिक. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरण जागृती कशी रुजवावी हे अतिशय नेमकेपणानं सुषमा केणी मॅडम यांनी आपल्याला सांगितलंय आणि पालक आणि शिक्षक या दिशेनं नक्कीच विचार करतील या आशावादासह आजचा हा विशेष संवाद इथेच थांबवूया. मॅडम, अतिशय समृद्ध, प्रेरणादायी आणि विचार करायला लावणाऱ्या सहज सुंदर संवादातून आज आपण खूप छान मोलाचं मार्गदर्शन केलं आणि आमच्या श्रोत्यांना त्याचा निश्चितच उपयोग होईल. वेळात वेळ काढून आपण इथं आलात आणि त्यासाठी तुमचे आमच्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रातर्फे आणि आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे मनःपूर्वक आभार. नमस्कार.
1: धन्यवाद. तुम्ही मला इथं संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: आत्ताच मुलांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरण जागृती आजची गरज याविषयी सुषमा केणी यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी साधलेला संवाद भाग दुसरा श्रोते हो आपण ऐकलात. सादर करते होते डॉक्टर सुनील गायकवाड. श्रोते हो, हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
3: एक प्रकार से PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 60 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
1: ज्याच्या आवाजात समुद्राचा गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचा साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।
2: त्यामुळे त्या भाषेविषयीची जी भीती आहे ना, ती आपण पहिल्यांदा काढून टाकणं गरजेचं आहे। आणि जेव्हा मग आपण ती भीती घालवून टाकतो तेव्हा आपलं निम्म काम झालेलं असतं।
3: श्रोते हो, भाषांच्या विश्वातील भटकंती भाषाप्रेमी जानकी ठाकूर हिचा अनोखा प्रवास उलगडलाय शिल्पा निगुडकर यांनी। चला तर मंडळी, तिच्या या प्रवासात आपणही सहभागी होऊया। अवश्य ऐका गुरुवारी 9 जुलै आणि शुक्रवारी 10 जुलै रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा।
4: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत। तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप।
1: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव, भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
4: श्रोते हो, आता ऐकूया सुगम संगीत। श्रोते हो, 30 नोव्हेंबर 1910 रोजी गोव्यात जन्मलेल्या बाबा बोरकर यांनी आपल्या लेखणीतून मराठी साहित्याला अमूल्य ठेवा दिला आहे। त्यांच्या कवितांमध्ये सागराची अथांगता, हिरव्यागार निसर्गाची मोहिनी आणि मानवी भावनाची कोमलता, जीवनाकडे पाहण्याचा आशावादी दृष्टिकोन सहज उमटतो। म्हणूनच त्यांना निसर्गाचा गंध जपणारा महाकवी असं म्हणतो। श्रोते हो, आज त्यांचा स्मृतिदिन आहे, तर त्यांना आदरांजली देऊयात आणि ऐकूयात पद्मजा फेनानी जोगळेकर यांनी गायलेलं श्रीधर फडके

श्रोते हो, मराठी आणि कोकणी साहित्यातील तेजस्वी कवी म्हणजे बाव बोरकर यांचा आज स्मृतिदिन होता. त्यानिमित्त पद्मजा फेनानी जोगळेकर यांनी गायलेली आणि श्रीधर फडके यांनी संगीत दिलेली रचना आपण ऐकली. श्रोते हो, आता ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. पुन्हा भेटूया सायंकाळी 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज. श्रोत्यांनो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: त्यामुळे त्या भाषेविषयीची जी भीती आहे ना, ती आपण पहिल्यांदा काढून टाकणं गरजेचं आहे. आणि जेव्हा मग आपण ती भीती घालवून टाकतो, तेव्हा आपलं निम्मं काम झालेलं असतं.
2: श्रोते हो, भाषांच्या विश्वातील भटकंती भाषाप्रेमी जानकी ठाकूर हिचा अनोखा प्रवास उलगडलाय शिल्पा निगुडकर यांनी. चला तर मंडळी, तिच्या या प्रवासात आपणही सहभागी होऊया. अवश्य ऐका गुरुवारी 9 जुलै आणि शुक्रवारी 10 जुलै रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा.
3: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
4: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रंजना शिंदे यांनी गायलेलं प्रकाश पवार यांचं लोकगीत. संगीतकार आहेत मधुकर पाठक.

श्रोतेहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता कमलेश कांबळी यांनी संगीत दिलेलं लोकगीत ऐकूया. स्वर आणि गीत आहे बालकराम वरलीकर यांचं.

श्रोते हो, कुमुद कोठारकर यांनी गायलेलं लोकगीत आपण ऐकलं. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोते हो, संध्याकाळचे 6:25 झाली आहेत. आता उद्या दिनांक 9 जुलै 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ऐकूयात. श्रोते हो, आमची प्रातकालीन सभा सुरू होईल 5:51. सुरुवातीला संकेत धून, प्रसारण उद्घोषणा आणि विशेष समन्वित इतर कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकू शकाल. सकाळी 9 ते सायंकाळी 4:58 विविध भारती सेवेचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, तर दुपारी 3 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, आमच्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण ठीक 5 सुरू होईल. सुरुवातीला प्रारंभिक उद्घोषणा कार्यक्रमांची रूपरेषा आणि त्यानंतर लगेचच हिंदी चित्रपट संगीत ऐकू शकाल. सायंकाळी 5:30 ऐकू शकाल युवा तरंग. बहुभाषा प्रेमी जानकी ठाकूर यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी साधलेला संवाद भाग पहिला. सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील.

अनिल गायकवाड. सायंकाळी 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6:05 सुगम संगीत, तर 6:25 शुक्रवार दिनांक 10 जुलै 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार ऐकू शकाल. सायंकाळी 6:30 भक्ती संगीत प्रसारित करू. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या. 7:10 ते रात्री 11:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 7:15 विधिमंडळ समालोचन, तर रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती सेवेचं प्रसारणही ऐकू शकाल. श्रोते हो, ही होती उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूयात आजचा सुविचार. जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्यामध्ये असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.

श्रोते हो, संध्याकाळचे 6:30 झाली आहेत. आजच्या प्रसारणात मी आपल्यासोबत आहे संजीवनी पालेकर. श्रोते हो, आता ऐकूयात भक्तिसंगीताचा कार्यक्रम. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेली समर्थ रामदास यांची भक्तिरचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. ऐकूयात.

0: ज्याच्या आवाजात समुद्राचो गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
3: एक प्रकार से PM जय अब गरीबों की जय बन गई.

0: त्यामुळे त्या भाषेविषयीची जी भीती आहे ना ती आपण पहिल्यांदा काढून टाकणं गरजेचं आहे. आणि जेव्हा मग आपण ती भीती घालवून टाकतो तेव्हा आपलं निम्म काम झालेलं असतं.
1: श्रोते हो, भाषांच्या विश्वातील भटकंती भाषाप्रेमी जानकी ठाकूर हिचा अनोखा प्रवास उलगडलाय शिल्पा निगुडकर यांनी. चला तर मंडळी, तिच्या या प्रवासात आपणही सहभागी होऊया. अवश्य ऐका गुरुवारी 9 जुलै आणि शुक्रवारी 10 जुलै रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर सुद्धा.
2: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
3: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
2: श्रोते हो, आता यशवंत देव यांनी संगीत दिलेले सुरेश भट यांची बुद्ध वंदना ऐकूयात. स्वर आहे रवींद्र साठे आणि सहकारी यांचा.

कार्यक्रमात शेवटी सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरात डॉक्टर जयराम चव्हाण यांचं वृक्षारोपण गीत श्रोते हो ऐकूयात. संगीत आहे भूमानंद बोगम यांचं.

श्रोते हो, याबरोबरच आजचा हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपला. आपण ऐकताय आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या. 7:10 ते रात्री 11:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 7:15 विधिमंडळ समालोचन तर 9 ते 10 या वेळेत विविध भारती सेवेचं प्रसारणही आपण ऐकू शकाल. श्रोते हो, आत्ता काही संदेश आणि त्यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या. आणि आजच्या प्रसारणातून मी संजीवनी पालेकर आपला निरोप घेते. तोपर्यंत नमस्कार.

0: क्रीडा विश्व क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 6:55 झालेली आहेत.
1: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
0: यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लकटून गाणं प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
2: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RKLI, इससे बेहतर कुछ नहीं।
3: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RKLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असण्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर

आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपात असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद यात आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत ही तरतूद नसल्यानं या विधेयकात ही तरतूद केल्याचं गृह राज्यमंत्री म्हणाले. मुंबई जे जे आणि केएम रुग्णालयात 2-3 महिन्यात मशीनद्वारे चीरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळे जाखडी वहीगायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10,00,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार 2:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्या वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचं आज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच शहागड इथं गोदावरी पात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं. हा सोहळा पाहण्यासाठी गोदावरीच्या तीरावर हजारो भाविक जमले होते. आज या पालखीचा मुक्काम गेवराईमध्येच होणार असून उद्या ती बीडकडे रवाना होणार आहे. संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचंही आज बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या वेशीवर भाविकांनी मोठ्या संख्येनं श्रींच्या पालखींचं स्वागत केलं. आज या पालखीचा मुक्काम परळी इथल्या शक्तिकुंज वसाहतीत होणार आहे. उद्या सकाळी ही पालखी वैजनाथला रवाना होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम मौजे टेरव गावात पूर्ण झालं आहे. एसआयआर 100% पूर्ण करणारं राज्यातलं हे पहिलं गाव ठरलं आहे. गावात एकूण मतदार 195 असून त्यात 93 महिला आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवर कोसळला. यात सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीतून चालायचं. एनडीआरएफसह अन्य यंत्रणा या ठिकाणी बचाव कार्य करत आहेत. गरज पडली तर लष्कराची मदतही घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तुर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1,677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली

0: झाला आणि 23,882 अंकांवर बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारात जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवर बंद झाला. राजधानी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस तांडव करणाऱ्या पावसानं आज विश्रांती घेतली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या क्षेत्रात पाऊस चांगला झाल्यानं पाणीसाठा 41% वाढला आहे. तुळशी आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून सरी येत आहेत. नवी मुंबई परिसरातही पाऊस कमी झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं सावित्री आंबा कुंडलिका पाताळगंगा या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. रोहा आणि महाड शहरात पुराचं पाणी शिरलं आहे. कर्जत तालुक्यात जांभरुंग इथं आंबिवली पाझर तलाव फुटला त्यामुळे शेकडो एकर जमिनीचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता. मात्र त्यानंतर पावसानं जोर धरल्यानं आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39% पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसातल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे आतापर्यंत अंदाजे 92,73,337 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला मिळाला आहे. 200 जास्त घरांचं नुकसान झालं असून विजेच्या तारा आणखी खांबांची पडझड झाली आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणाची यंत्रणा कार्यरत आहे. नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं पालघर रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई ठाणे नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 अडकले असल्याची भीती. अमेरिका आणि इराणं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर रायगड नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:50 होत आहेत. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र. आजचं विधिमंडळ समालोचन सुरुवातीला ऐकूया. विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन लेखन केलं आहे गौरीशंकर घाळे यांनी.
1: मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आमच्यावर टीका करा मात्र महाराष्ट्राला बदनाम करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. दशावतार कलाकारांच्या अनुदानात दुप्पट वाढ. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी भरती आल्यास मुंबईतील 370 हॉटस्पॉटवर पाणी साचतं. हे पाणी बाहेर काढण्यासाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार असून मंजुरीसाठी तो केंद्राकडे पाठवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. केंद्राच्या मान्यतेनंतर या आराखड्यानुसार काम सुरू होईल. त्यामुळे दरवर्षी पाणी साचवण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. सभागृहात मुंबई आणि महानगर प्रदेशातील प्रश्नांवर गेली 2 दिवस नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज उत्तर दिलं. अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड. धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलं. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली. लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालेलं नाही पण कनेक्टिंग लिंकच तुटली. 7,000 कोटी पाण्यात गेले असा प्रचार केला. या आरोपातील सारा खोटारडेपणा आता समोर आला आहे. या लिंकमुळे घाट रस्त्यातील अपघात आणि वाहतूक कोंडी संपली आहे. तुम्ही माझ्यावर टीका करा मला सवय आहे पण आजपासून 10 वर्षांनी टीका करणारे नसतील पण कनेक्टिंग लिंक असेल आणि फडणवीस शिंदेंचं नाव असेल. तुम्ही मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यातल्या 4 दिवसात पूर्ण महिन्याभरातला 90% पाऊस पडला आहे. एकीकडे मुसळधार पाऊस दुसरीकडे 50 ते 75 ताशी वेगाने वाहणारे वारे यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली. मुंबईत दरवर्षी सरासरी झाडं पडून 5 दरड कोसळून 3 तर इमारती कोसळून 13 मृत्यू होतात. मॅनहोल्समध्ये पडून आतापर्यंत 7 मृत्यू झालेले आहेत. मुंबईत जुन्या झाडांच्या मुळांची क्षमता मोजून मुळं अधिक घट्ट करायची याबाबत महापालिकेच्या सूचना दिल्या आहेत. तसंच ज्या झाडांबाबत ते करता येत नसेल ते विहित पद्धतीचा उपयोग करून काढली पाहिजेत अशा सूचनाही महापालिकेला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं नियोजन करताना तिथल्या लघु उद्योगांचा विचार केलेला आहे. हा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नसून तिथल्या सर्व उद्योगांसाठी आधुनिक व्यवस्था तयार करणार आहोत. पुढील 1.5 वर्षात पुनर्वसनाची 10,000 घरं पूर्ण करायची आणि त्याचा चावा देण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबई आणि महानगर क्षेत्र हे महाराष्ट्राचं आणि देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशातील कोणत्याच महानगर क्षेत्रात सुरू नाहीत इतकी विकास कामं सध्या मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी आज विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी काल अतिवृष्टीच्या प्रश्नावर दिलेल्या स्थगन सूचना अध्यक्षांनी फेटाळल्या. अन्य आयुधांच्या माध्यमातून यावर सभागृहात चर्चा घडवून आणू तसा प्रस्ताव देण्याची सूचना केली मात्र त्यानुसार विरोधी वाक्यांवरील सदस्यांकडून अल्पकालीन सूचनेची मागणी करण्यात आली मात्र आजच्या कामकाजात ती दाखवण्यात आली. विविध लक्षवेधी सूचनाही पुढे ढकलल्या जात आहेत. सभागृहात हे काय सुरू आहे म्हणत नाना पटोले जयंत पाटील विजय वडेट्टीवार आदी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. राज्यातील आदिवासी आणि पारंपरिक वननिवासींना वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12E लागू करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. या निर्णयामुळे राज्यातील 2 लाखांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांच्या हक्काचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावं सातबारा उताऱ्यावरील केवळ इतर हक्क या सदरात नोंदवली जात होती, तर मुख्य मालकी हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा. या तांत्रिक अडचणीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी, बँकांकडून कृषी पीक कर्ज, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळवण्यात अडचणी येत होत्या. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून वनपट्टाधारकांसाठी स्वतंत्र सातबारा नमुना 7E आणि गाव नमुना 12E तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील दशावतार ही केवळ लोककला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या कलेच्या संवर्धनासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम 2,22,00,000 रुपयांवरून 4,40,00,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. कलाकारांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी भास्कर जाधव, सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न केले. दशावतार कलाकारांची नोंदणी, जिल्हास्तरावर प्रत्यक्ष पडताळणी तसंच लोककलावंतांना ओळखपत्र देण्याचा निर्णयही शासनानं घेतला असून यासाठी विभागीय अधिकारी जिल्हास्तरावर जाऊन नोंदणी प्रक्रिया राबवतील असं त्यांनी सांगितलं. तसंच दशावतार महोत्सव, नमन महोत्सव, राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेअंतर्गत दशावतार कलेसाठी 3,00,000 रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि 1,00,000 रुपयांचा राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
2: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
1: शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अहवालातील विलंबही कमी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. डहाणू जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणासाठी 7 दिवसांची मुदत, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेत मंजूर. 16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान बंधनकारक. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची ठळक क्षणचित्र. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम म्हणजेच शरीराला चिरफाड न करता शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू असून या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबद्ध पद्धतीने दूर करण्यात येतील. अत्याधुनिक नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम तंत्रज्ञानामुळे शरीराला चिरफाड न करता तपासणी करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी करणे आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतील जे जे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतील तसंच आवश्यकतेनुसार भविष्यात आणखी बसेसही उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी डहाणू आणि जव्हार आगारासाठी सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून देण्याबाबत तर सदस्य प्रवीण दरेकर यांनी राज्यातील एसटी बस अपघातांमध्ये वाढ झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागातही एसटी सेवा पोहोचवण्याचं शासनाचं धोरण असून या भागांमध्ये अखंड सेवा देण्यासाठी बस ताफ्याचं आधुनिकीकरण सुरू आहे. मागील 7-8 वर्षात नवीन बसेसची खरेदी कमी झाली होती. इलेक्ट्रिक बस उपलब्ध होण्यात विलंब झाल्यानं शासनाने पुन्हा डिझेल बसेस खरेदीचा निर्णय घेतला. आतापर्यंत 2,640 डिझेल बसेस खरेदी करण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने 8,300 नवीन बसेस ताफ्यात दाखल करण्यात येत आहेत अशी माहितीही सरनाईक यांनी दिली. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरण आणि नोंदणी प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा लागू केली आहे. नूतनीकरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे राबवताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं ती तात्पुरती ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. याबाबत संबंधित संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न मांडला होता. यापुढे नूतनीकरणाचे प्रस्ताव 60 दिवसात तर नवीन नोंदणीची प्रक्रिया 90 दिवसात पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून त्याचं पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही सावे यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. प्रलंबित असलेले 30 जूनपर्यंतचं वेतनही संबंधितांना अदा करण्यात आलं आहे. यासंदर्भात 143 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 366 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित 77 अर्जांवर कार्यवाही सुरू असल्याचं मंत्री सावे यांनी सांगितलं. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 सभागृहात मंजूर करण्यात आलं. या विधेयकावर जवळपास 1.5 तास चर्चा करण्यात आली. विधेयकावर विरोधकांकडून अनेक सूचना मांडण्यात आल्या तसेच त्याला विरोधही करण्यात आला. परंतु आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्याचं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर बहुमतानं हे विधेयक विधान परिषदेत पारित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधल्या नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली.

0: राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी देखील आहे. हा निर्णय कोणत्याही भाषेविरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असंही सरनाईक यांनी सांगितलं. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबवली आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. वाचक स्वर रश्मी पाटकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: संध्याकाळचे 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. माझा आभार माझा शिवार.

0: मंडळी नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार ह्या कार्यक्रमात मी दिनेश शडावतकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये बहुतेक सर्व ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. मंडळी, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 17, निज ज्येष्ठ शके 1948, दिनांक 8 जुलै 2026. मंडळी, आज ऐकूया सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचं नियोजन याविषयी अमोल दहीफळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीशी निगडीत आणि अतिशय महत्वाचा असा विषय म्हणजेच सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन किंवा नियोजन याविषयी बोलणार आहोत. कोकण पट्ट्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासारख्या भागातील शेतकरी दरवर्षी एक वेगळीच परिस्थिती अनुभवताना आपल्याला दिसत असतो. पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस, नद्या नाले हे तुडुंब भरलेले असतात, पण पावसाळा संपला की अगदी काही महिन्यामध्येच पाण्याची टंचाई ही जाणवू लागत असते. याला अनेक कारणं सुद्धा आहेत. काही ठिकाणी उताराची जमीन आहे, काही ठिकाणी तांबडी माती आहे, किंवा काही ठिकाणी पाण्याची साठवण क्षमता ही मुळातच कमी आहे, किंवा पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असतो. त्यामुळे पाणी आहे तेव्हा ते आपण साठवणं आणि ते जपून वापरणं हे खरं तर आजच्या काळाची गरज आहे. आणि याच पार्श्वभूमीवर सूक्ष्म सिंचन पद्धत आपल्यासाठी कशी एक वरदान ठरू शकते याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे कृषी संशोधन केंद्र पालघर येथील कृषी विद्यावेत्ता डॉक्टर अमोल दहीफळे सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार शेतकरी मित्रांनो.
1: सर, आता पहिल्यांदाच असं सांगा, सूक्ष्म सिंचन जे आपण म्हणतो तर हे नेमकं काय, म्हणजे काय सांगाल तुम्ही?
2: सुरुवातीला आपण सांगितल्याप्रमाणे की पाणी हे महत्वाचं नैसर्गिक स्रोत आहे जे शेतीसाठी वापरतो. आता सूक्ष्म सिंचन म्हणजे पिकासाठी जी पाण्याची गरज असते ती लागवण्यासाठीची जी पद्धत आहे. अगोदर जुन्या काळामध्ये जेव्हा आधुनिक शेती नव्हती तेव्हा पाटाने पाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकांना देत असायचे, पण आज आपण बघतोय की पाण्याचा तुटवडा झालेला आहे, कमी प्रमाणात पाणी उपलब्ध आहे आणि कमी वेळेत अधिक उत्पादन घेण्यासाठी ज्या सिंचनाच्या पद्धती आहेत त्याच्यामधली ही एक सूक्ष्म सिंचन पद्धत आहे. सूक्ष्म सिंचन पद्धत म्हणजे ठिबक सिंचनद्वारे पाणी देणे किंवा तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे किंवा आजकाल छोटे तुषार पद्धती आहेत या पद्धतीने पाणी दिलेला सूक्ष्म सिंचन पद्धत मिळतात. म्हणजे पिकाच्या मुळाशी आणि योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत जी पाणी देण्याची पद्धत आहे पिकाच्या गरजेनुसार ह्या पद्धतीला सूक्ष्म सिंचन पद्धत अशी म्हणतात. म्हणजे आपण ठिबक सिंचन पद्धत जेव्हा बघतो तेव्हा थेंबाथेंबाने पाणी देतो, पिकाच्या मुळाशी देतो आणि त्याचा उपयोग पूर्णपणे होतो. ह्या ज्या पद्धती आहेत ह्यांना आपण सूक्ष्म सिंचन पद्धती असं संबोधलं जातं.
1: बरोबर. पण सर, आता या सूक्ष्म सिंचनाची का आपल्याला गरज आहे, काय सांगा?
2: सूक्ष्म सिंचन पद्धतीची गरज ही फार महत्वाची आहे. ह्या पद्धतीमध्ये सगळ्यात मोठी जी गोष्ट आपण सांगितलं की पाण्याचा जो मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो तो कुठेतरी आपल्याला कमी करायचा आहे. पाटामधनं शेतकरी जे पाणी देतात त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो आणि पिकाच्या गरजेपेक्षा जास्त पाणी दिलं जातं. तो कमी करण्यासाठी काय होतं की खोलवरती पाणी झिरपून वाया जातं ते कुठेतरी रोखण्यासाठी, आणि मुख्यतः काय होतं की पाण्याचा बाष्पीभवनामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास होतो ते कमी करण्यासाठी, आणि पाण्याचा जेव्हा मोठ्या प्रमाणात आपण वापर करतो त्यामुळे तिथे तणांचा पण प्रादुर्भाव जाणवतो. तो पण तणांचा प्रादुर्भाव हे सूक्ष्म सिंचन पद्धतीने मोठ्या प्रमाणात कमी करता येतो आणि यामुळे थेट आपण मुळापर्यंत पाणी देऊ शकतो, पाण्याचा अपव्यय कमी करू शकतो आणि थोड्या पाण्यामध्ये एक चांगलं आणि अतिशय सक्षम शाश्वत उत्पादन आपण पिकाचं घेऊ शकतो. हे गरजेचं आहे.
1: बरोबर. आता सर, या सूक्ष्म सिंचन प्रणालीचे जे काही मुख्य घटक असतील तर ते कोणते आहेत? मग
2: सूक्ष्म सिंचन पद्धतीचे जे आपण घटक आहेत त्या घटकांमध्ये सर्वात महत्वाचं असतं ते पंपचं सेट असतो, पंप युनिट आहे ते एक महत्वाची गोष्ट आहे. नंतर फिल्टर असतात, त्याच्यामध्ये वाळूचं फिल्टर असेल, स्क्रीन फिल्टर असतील, नंतर त्याच्यामध्ये मुख्य पाईपलाईन असते ज्याला मेन लाईन म्हणतात, परत सबलाईन, त्याचे छोटे छोटे इमिटर्स आहेत, उप पाईपलाईन असतील, नंतर छोटे छोटे ड्रिपर्स असतात, इमिटर्स असतात, छोटे छोटे तुषार सिंचनाचे पाईप्स असतात, हे जे वेगवेगळे असे घटक आहेत, हे घटक योग्य प्रमाणात त्याची निगा राखणं पण महत्वाचं आहे. याच्याबद्दल सखोल माहिती घेऊनच मग त्या पद्धतीला सुरुवात
1: करणं गरजेचं आहे. आता सर, या सिंचनाचं जे शास्त्रीय नियोजन आहे, तर हे शेतकऱ्यांनी कसं करायला हवं?
2: तर शेतकऱ्यांनी शास्त्रीय नियोजन करताना आपण कोणतं पीक घेणार आहोत, ते किती दिवसाचं आहे, त्याची पाण्याची जी गरज आहे किती आहे, ही शास्त्रीय दृष्ट्या शास्त्रज्ञांनी वेगळ्या वेगळ्या पिकावरती प्रयोग करून हे सिद्ध झालेलं आहे. तर जे सिद्ध झालेले निष्कर्ष आहेत, ह्या निष्कर्षानुसार त्या शेतकऱ्याला कळायला पाहिजे की ह्या ह्या माझ्या अमुक अमुक भाजीपाल्याची आपण जेव्हा लागवड करतो त्याची पाण्याची गरज एवढी आहे, त्यानुसार आपल्याला त्याचं नियोजन केलं पाहिजे. तर ह्या नियोजनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, तर पिकाच्या पाण्याची गरज झाल्यानंतर आपल्या विभागामध्ये वारा किती आहे, ऊन किती आहे, ह्याचं पण यानुसार त्या पिकाच्या पाण्याची गरज असते. आणि पिकाची जी गरज आहे, हे जेव्हा वातावरणामध्ये तापमान वाढतं त्याच्यामुळे बाष्पीभवन वाढतं, ह्या बाष्पीभवनाच्या घटकावरती पिकाच्या पाण्याची गरज अवलंबून असते. तर हे एक सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मातीचा प्रकार असेल, पिकाच्या वाढीच्या अवस्था असतील किंवा पिकाची पाण्याची गरज आहे, हे शास्त्रीयदृष्ट्या शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे.
1: बरोबर.
2: शेतकरी मुळात काय करतो की जस्ट थोडस कोरडं झालं की लगेच पाणी देतात, कोरडं झालं की लगेच पाणी देतात, पण असं नसतं. जी पिकाची गरज आहे त्या गरजेनुसारच पाणी शास्त्रीय दृष्ट्या दिलं गेलं पाहिजे, तेव्हाच तुमच्याकडचं पाणी वाचणार आहे आणि पीक योग्य होणार आहे. काही काही वेळेस असं दिसतं की पिकाला पाण्याची गरज नसताना शेतकरी उपलब्ध आहे म्हणून मोठ्या प्रमाणात पाणी देतात आणि ते पिकाची वाढ फक्त नुसती वाढ होते आणि त्याच्याकडचं उत्पादन फळांना जे येणार त्याचं उत्पादन कमी मिळतं असं बऱ्याच आढळतं. तर हे प्रकर्षाने टाळणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: नक्कीच. आता सर, कोकणातील जी पिकं आहेत तर त्यासाठी या सूक्ष्म सिंचनाचा कसा उपयोग होतो?
2: आता आपण जर कोकण विभागाचा विचार केला तर रबीमध्ये सिंचनाखालीचा जो टक्केवारी आहे ही जर आपण महाराष्ट्राच्या इतर विभागाशी तुलना केली तर तुलनेने ही कमी आहे. आणि कोकणामध्ये प्रामुख्याने जी पिकं घेतली जातात त्याच्यामुळे फळ पिके आहेत, भाजीपाला आहेत किंवा काही ठिकाणी केळीसारखी नगदी पिकं पण घेतात. तर फळ पिकामध्ये आंबा, नारळ, काजू, सुपारी तर ही पिकं आहेत ज्याच्यामध्ये आपण ठिबक सिंचन करू शकतो. भाजीपाल्यामध्ये टोमॅटो, मिरची, वांगी, काकडी, काही ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात आता कलिंगड आहे, खरबुजाकडे काही शेतकरी भाजीपाला लावत आहेत. तर भाजीपाल्यासाठी विशेषतः ह्या सूक्ष्म सिंचनाचा अतिशय चांगला शास्त्रीय दृष्ट्या ह्याचे आम्हाला निष्कर्ष दिसलेले आहेत. ह्या निष्कर्षातून असं दिसतं की जेव्हा शेतकरी आधुनिक सिंचनाची कास धरेल तर निश्चितच त्याच्या उत्पादनामध्ये भाजीपाल्याच्या हा फार मोठ्या प्रमाणात फरक पडतो. चांगलं शाश्वत आणि मजबूत उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ह्या सूक्ष्म सिंचनाची कास ही धरली पाहिजे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि काही काही ठिकाणी केळीसारखं नगदी पीक लावतात त्याच्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. सिंधुदुर्गामध्ये काही भाग आहे त्या भागामध्ये ऊसाची पण लागवड केली जाते, त्या शेतकऱ्यांनी त्या पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे. आमचे जे निष्कर्ष आहेत प्रयोगाचे त्याच्यामध्ये असं नाही जाणतो की काजू सारखं जे पीक काजू पिकासाठी सुद्धा जर आपण ठिबक सिंचनाचा वापर केला तर काजूच्या उत्पादनात चांगल्या मोठ्या 10-15% वाढ दिसते, आंब्यामध्ये पण दिसते. तर ही जी सगळी पिकं आहेत त्याच्याकडे व्यवस्थित जर सूक्ष्म सिंचनाचा वापर करून त्याचं नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला त्याचे भरपूर फायदे दिसतात.
1: अच्छा सर, आता हा उपयोग तुम्ही सांगितलात सिंचनाचा, पण या सिंचनाचे फायदे सुद्धा काही आहेत नाही का? त्याविषयी काय सांगाल तुम्ही?
2: सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पाण्याची 30-60% पाण्याची बचत होते. आपल्याकडचा जो नैसर्गिक स्रोत आहे ज्यावरती पिकासाठी जे लागतं त्याची बचत होते. आणि 20-40% भाजीपाला असेल किंवा इतर नगदी पिक असेल त्यांच्या फळामध्ये उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे मी नमूद करू इच्छितो की खतांचा कार्यक्षम दृष्ट्या त्याचा वापर केला जातो. जेव्हा आपण ठिबकद्वारे विद्रव्य खतांचा वापर करतो त्याला फर्टिगेशन असं म्हणतात. आपल्याला माहित असेल की काही काही शेतकरी करतात, तर त्या फर्टिगेशनद्वारे खतांचा योग्य प्रमाणे योग्य ठिकाणी तो वापर केला जातो, त्याच्यामुळे उत्पादकतेमध्ये फार फरक पडतो आणि जो तणांचा प्रादुर्भाव आहे, कीड रोगांचा प्रादुर्भाव आहे, या प्रकारच्याने कमी होतो. आणि उत्तराच्या जमिनी असतील नाही, काही ठिकाणी उत्तराच्या जमिनी डोंगर माथ्यावरती शेतकरी लावतात, तर गुरुत्वाकर्षणाच्या नियमाद्वारे जर उंचावरती पाण्याचा साठा केला आणि खाली जर ड्रिप
1: माध्यमाने
2: पाणी दिलं तर निश्चितच त्याचा वापर फळबागांसाठी फार चांगला होतो.
1: बरोबर. आणि पाण्याची बचत पण
2: मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते. मी सांगितल्याप्रमाणे 60% निष्कर्षामध्ये दिसलेलं आहे आम्हाला की बचत होते.
1: आता सर, खत देण्याची जी आधुनिक पद्धत आहे, तुम्ही आता मगाशी उल्लेख केला की फर्टिगेशन
2: म्हणजे विद्रव्य जी खत आहेत सगळीच खत आपण ड्रिपद्वारे देऊ शकत नाही. ठिबक सिंचनाद्वारे विद्रव्य खतांचा शिफारसीनुसार वापर करणे ह्याला फर्टिगेशन असे म्हणतात. त्या फर्टिगेशनद्वारे जी खतांचं शिफारसित मात्रा आहेत त्या शिफारसित मात्रांसाठी थोडंसं तांत्रिक मार्गदर्शन शास्त्रज्ञाकडनं, विद्यापीठाकडनं, शेतकरी मित्रांनी जर घेतलं तर ह्याचा अतिशय चांगला वापर पिकाच्या वाढीसाठी होतो. आणि ते आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार, पिकाच्या गरजेनुसार, शिफारसीत खताच्या मात्रेनुसार कधी केव्हा काय कोणतं अन्नद्रव्य त्या पिकाला हवंय आणि किती प्रमाणात हवंय, तर हे ह्याद्वारे सुनिश्चित करू शकतो आणि एक चांगल्या प्रकारे आपण पिकाची वाढ होण्यासाठी ते चांगल्या प्रमाणे देऊ शकतो आणि थेट मुळांच्या पर्यंत खत जात असल्यामुळे ते लगेच पिकाला उपलब्ध होतं आणि पिकाच्या वाढीसाठी जोमदार उत्पादन असतं हे फार महत्वाचं आहे. आणि नुसतं जर तुम्ही फर्टिगेशनचा वापर केला तरी पण उत्पादनामध्ये एक मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते.
1: बरोबर. पण सर यामध्ये काही आता अडचणी अशा आहेत का आणि मग आपण काय उपाययोजना करू शकतो?
2: अडचण जेव्हा सूक्ष्म सिंचन पद्धत कोणता पण शेतकरी वापरण्याचा विचार करतो त्याच्यात थोडीशी आर्थिक बाब आहे. सुरुवातीचा खर्च जो आहे थोडासा जास्त आहे. नंतर त्याच्यामध्ये तांत्रिक बाब अशी असते की ठिबक सिंचन वापरणारा ज्या ठिबक सिंचनाच्या नळ्या आहेत किंवा जे ड्रिपर्स आहेत ते चोक होऊ शकतात. जर पाणी ऍसिडिक असेल तर त्याच्यामध्ये सॉल्ट क्षार जमा होतात आणि त्या क्षारामुळे पाण्याचा एक वापर व्यवस्थित झाडापर्यंत जात नाही. त्याच्यासाठी त्याची निगा राखणे फार गरजेचं आहे. त्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन, थोडस प्रशिक्षण
1: आवश्यक आहे.
2: आणि ह्याचा लाभ घेण्यासाठी मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाद्वारे एक चांगल्या भरपूर योजना आणि त्याच्यावर निधी पण अनुदान पण उपलब्ध आहे आणि नियमित देखभाल आणि शास्त्रज्ञ मार्गदर्शनानुसार जर आपली देखरेख केली आणि सूक्ष्म सिंचनाचा अंतर्भाव आपल्या भाजीपिकांसाठी, फळझाडांसाठी, फुलझाडांसाठी करून घेतला तर निश्चितच आपल्या नैसर्गिक स्त्रोत जे पाणी आहे, जल ही जीवनम असं म्हटलं जातं, तर खरोखर पाण्याचा योग्य आणि शाश्वत उपयोग आपल्याला त्याच्या मार्फत करता येईल.
1: नक्कीच नक्कीच. आता सर याच्यामध्ये काही मर्यादा सुद्धा आहेत नाही का?
2: हो हो, निश्चितच ह्याच्यामध्ये फार महत्वाच्या काही काही मर्यादा आहेत. त्याच्या मर्यादेमध्ये बघावं लागेल की तुम्ही जेव्हा सूक्ष्म सिंचनाची कास धरता तर त्याची निगा राखणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या शेताला लागणारा वनवास आहे, प्राणी आहेत, प्राण्यांमुळे
1: नुकसान
2: आहे ते नुकसान टाळलं गेलं पाहिजे. उंदरांचा त्रास असेल, जनावरांचा त्रास असेल, त्याच्यामुळे आपण जे टाकलेले ड्रिपर्स आहेत काही वेळेस ते खराब होतात, तुटतात, वाहन इकडून तिकडून जात असं शेतामध्ये, तर त्याच्यामुळे तो खराब होण्याचं प्रमाण वाढतं. तर ह्याची निगा राखली गेली पाहिजे. तुमच्या शेतामध्ये तुम्ही जेव्हा काम करता तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ड्रिप कुठनं अंथरलेला आहे, त्या अंथरलेल्या जागांवरतून न जाता त्याचं योग्य निगा राखणे, पावसाळ्याच्या तोंडाला सगळं ड्रिप जमा करून ठेवणे, ते स्वच्छ करून ठेवणे, त्याच्यामधनं ते फ्लश आउट करून घेणे. सगळ्या ज्या ड्रिपच्या नळ्या क्षार साचलेले असतात ते एक पाणी दिल्यानंतर परत त्याचं सगळं फ्लश करून घेणे आणि स्वच्छ ठेवणे, तर हे चांगल्या पद्धतीने गुंडाळून गोळा करून ठेवल्यात ते चांगल्या पद्धतीने ते आपण वापरू शकतो. त्याच्यातली सगळ्यात मोठी मर्यादा आहे की आपण त्याचं जे नियोजन आहे, नियोजन आणि निगा राखणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा ह्या सूक्ष्म सिंचन पद्धतीमधला आहे.
1: नक्कीच नक्कीच. सर आता तुम्ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी काही सूचना, म्हणजे ही पद्धत वापरताना काय घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी?
2: सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण सुरुवातीला प्रशिक्षण घ्या. योग्य ठिकाणावर विद्यापीठावरकडनं असेल, कृषी विज्ञान केंद्राकडनं असेल, ते योग्य प्रमाणात प्रशिक्षण घ्या. प्रशिक्षण घेतल्यानंतर सगळ्या ज्या सूक्ष्म सिंचनाच्या पद्धती जी काय आपण वापराल ती पद्धत कधी वापरायची, तिची पाणी देण्याची वेळ कधी आहे, तर ती महत्वाची वेळ एक तर सकाळी द्यावं किंवा संध्याकाळच्या वेळेस द्यावं, दुपारच्या वेळेस महत्वाचं ते देऊ नये. आणि काय होतं की फिल्टर जे आहेत, जे सँड फिल्टर असतील, जे काय सूक्ष्म सिंचन पद्धतीसाठी वापरतात, त्याची निगा राखणं, नियोजन करणं, स्वच्छता ठेवणं हे फार महत्वाचं आहे. शेतकरी मित्रांनी तिथं लक्ष दिलं पाहिजे. आणि योग्य दाब आपण जी काही मोटर वापरणार आहोत ती किती दूर आहे, काय आहे, त्याच्यापासून किती दाब आपल्याला मिळू शकतो ह्याच्याकडे एक खरोखर लक्ष देण्याची गरज आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पिकाच्या पाण्याची गरज, प्रत्येक पिकाच्या पाण्याची गरज ही वेगळी असते, प्रत्येक भाजीपाल्याची वेगळी आणि जाती जातीनुसार सुद्धा वेगळी, काही हायब्रिड्स असतील त्याची वेगळी, स्थानिक वाण आहेत त्याची वेगळी, त्या गरजेनुसार पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी देणं हे एक सगळ्यात महत्वाचं आहे. याच्याकडे शेतकरी मित्रांनी प्रकर्षाने लक्ष
1: द्यायला पाहिजे. बरोबर. आता सर आपण सध्या बघतोय की हवामानामध्ये खूप बदल दिसून येत असतो, तर या बदलत्या हवामानामध्ये मग सूक्ष्म सिंचनाचं काय महत्व आहे?
2: हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की वातावरणामध्ये भरपूर बदल झालेले आपल्याला दिसतात. जे नैसर्गिक चक्र आहे ते नैसर्गिक चक्र थोडस बिघडलेलं बदललेलं दिसतं. तर अशा वेळेस जेव्हा जेव्हा आपल्याला पाण्याची गरज आहे तेव्हा पाणी उपलब्ध आहे का, उपलब्ध जर नसेल तर अशा वेळेस आपण काय करायचं की ह्या सूक्ष्म सिंचनाचा वापर करून आपल्याला जेवढं आणि जेव्हा पाहिजे तेव्हाच पाणी आपण दिलं पाहिजे. एक प्रत्येक जो थेंब आहे पाण्याचा तो शेतकरी मित्रांनी त्या पिकाच्या मुळाशी कसा जाईल आणि त्याच्यापासून माझं उत्पन्न कसं वाढेल ह्याच्याकडे लक्ष देणे पाहिजे. जास्त उत्पादन आणि कमी पाणी आणि प्रत्येक थेंब वापरण्याची हमी हे सूक्ष्म सिंचन पद्धत आपल्याला निश्चितच देते, ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
1: बरोबर. सर अजून एक, आता तुम्ही ही सांगितलीत पद्धत, दुसरी जी पद्धत आहे तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
2: तर मी आता ठिबक सिंचन पद्धतीबद्दल आपण बोलत होतो, अजून एक महत्वाची पद्धत आहे तुषार सिंचन पद्धत. तुषार सिंचन म्हणजे कमी दाबाने पाणी पिकांना दिलं जातं आणि जसा पाऊस पडतो तशा पद्धतीने एक तुषारांच्या स्वरूपात फवाऱ्याच्या स्वरूपात हे पाणी पिकाद्वारे स्प्रिंकलरद्वारे शेतामध्ये आपण देतो, समान रीतीने शेतावरती वितरित करण्यात येतं, त्या पद्धतीला तुषार सिंचन पद्धत असे म्हणतात. आता कोकणातली जर भौगोलिक परिस्थिती, वातावरण, पाण्याची उपलब्धता बघितलं तर तुषार सिंचन पद्धत ही फार उपयोगी आहे. हलकी मध्यम स्वरूपाची जी जमीन आहे त्याच्यामुळे पारंपरिक सिंचन पद्धतीमध्ये पण जर बदल केला आणि तुषार सिंचनाची जर कास धरली तर फार ठरतं. थेट म्हणजे पिकाच्या गरजेनुसार पिकांमध्ये एक छोटे छोटे स्प्रिंकलर लावून त्याच्यामध्ये आपण पाणी देतो आणि पारंपरिक भराव किंवा प्रवाही जी सरफेस इरिगेशन आहे त्या पद्धतीने ते पाणी दिल्यापेक्षा जर तुषार सिंचन पद्धतीने दिलं तर 100% पाणी वाया जात नाही आणि तुषार सिंचन पद्धतीमुळे 16-17%, 18% पर्यंत पाणी मर्यादित राहते आणि बरोबर पिकाला त्याची उपलब्धता होते आणि पाण्याची मोठी बचत 60-65% पर्यंत बचत होताना इथे दिसत. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की वेळेची पण बचत होते, मजुरांची बचत होते, पाण्याची बचत होते आणि पिकाला लागणारं सूक्ष्म वातावरण आहे ह्या तुषार सिंचन पद्धतीमुळे. ही सूक्ष्म तुषार सिंचन पद्धत ही त्याच्यामध्ये अजून एक पद्धत आहे. तर त्या पद्धतीनुसार जर आपण पाणी पिकांना दिलं तर ह्या पद्धतीमुळे खरोखरच मोठ्या प्रमाणात पिकाचं उत्पादन वाढताना दिसतं. कारण की पावसाळ्यामध्ये जसं वातावरण पिकाच्या आजूबाजूला असतं सूक्ष्म वातावरण, तसं वातावरण आपल्याला ह्या पद्धतीने मिळतं आणि उत्पादन चांगलं मिळतं.
1: नक्कीच. आता सर या तुषार सिंचन पद्धती त्याचे सुद्धा फायदे आहेत नाही का? प्रकार आहेत, फायदे आहेत.
2: तर ह्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जे तुषार सिंचन पद्धतीमध्ये कमी दाबात तुषार सिंचनाद्वारे हे पाणी दिलं जातं आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे फवारे तयार होतात.
1: बरोबर.
2: आता ह्याच्यामध्ये पाण्याचा अपव्यय कमी होतोय, समतलीकरणाची याच्यामध्ये गरज नाही, उत्तराच्या जमिनीवरती सुद्धा ह्याचा वापर केला जातो आणि पिकांच्या अवस्थेनुसार पाणी देणे शक्य असतं. तर ह्याच्यामध्ये जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये मायक्रो स्प्रिंकलर एक प्रकार आहे, मायक्रो जेट एक प्रकार आहे आणि फॉगर एक प्रकार आहे. तीन पद्धतीने ह्या तुषार सिंचन पद्धतीमध्ये पाणी दिलं जातं. मायक्रो स्प्रिंकलर म्हणजे पाणी लहान थेंबाच्या स्वरूपात वर्तुळाकार फवारले जाते, मध्यम क्षेत्र कव्हर केलं जातं त्याच्यामध्ये. म्हणजे मुख्यतः फळबागा किंवा नर्सरीसाठी उपयुक्त असलेली हे मायक्रो स्प्रिंकलर पद्धत आहे आणि मातीतील आर्द्रतेमध्ये समांतर राखले जाते. आणि दुसरी जी पद्धत आहे मायक्रोजेट, ह्या मायक्रोजेट पद्धतीमध्ये पाण्याचा प्रवाह जेट स्वरूपात बाहेर पडतो कमी उंचीवरती आणि विशिष्ट दिशेनेच हा फवारा ह्या मायक्रोजेटमध्ये केला जातो. म्हणजे दोन ओळीतील अंतर, म्हणजे दोन ओळीतलं जे अंतर आहे त्याच्यासाठी उपयुक्त असलेलं आहे आणि पाणी हे थेट धाराच्या परिघाभोवती केंद्रित केलं जातं. आणि तिसरी जी पद्धत आहे ती फॉगर पद्धत आहे. फॉगर पद्धत म्हणजे अतिसूक्ष्म धुक्यासारखा जो फवारा पडतो, मिस्ट म्हणतो ज्याला, जेव्हा धुकं येतं आपल्याला ते जाणवतं फक्त अंगावरती, ते ओलसरपणा जाणवतं. तर ह्या फॉगर पद्धतीने सुद्धा नर्सरीमध्ये, ग्रीन हाऊसमध्ये, पॉली हाऊसमध्ये पिकं आहेत ह्या पिकांसाठीचा वापर प्रामुख्याने या शेतकरी मित्र करताना आपल्याला दिसतात आणि हे अतिशय उपयोगी कमी खर्चामध्ये तयार असलेल्या ह्या पद्धती आहेत आणि ह्या पद्धतीचा खरोखर वापर केला पाहिजे. आणि ह्या पद्धतीमध्ये उच्च दाब असेल, कमी दाब असेल किंवा टर्बुलंट फ्लो असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्याचा फार त्वचा उपयोग आहे आणि हा खरोखर शेतकरी मित्रांनी हे जाणून घेतलं पाहिजे. ह्यामध्ये मी मग अशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पिकाला लागणाऱ्या पाण्याची जी गरज आहे ही वेगळी आहे. त्या पिकाची गरज ही आम्ही प्रयोगाद्वारे त्याचे निष्कर्ष काढून एक सर्व शेतकऱ्यांना शिफारसित केलेली. तर शेतकरी मित्रांना ह्या वेळेस मी अशी नम्र विनंती करतो की शेतकरी मित्रांना उन्हाळी हंगामामध्ये जे आपण पिकं सूक्ष्म सिंचन पद्धतीने त्याची लागवड कराल त्या अगोदर की त्या पिकाच्या कोणत्या कोणत्या वाढीची अवस्था आहे, त्याची पाण्याची किती गरज आहे आणि शिफारसित खतांच्या काय मात्रा आहेत आणि त्या विद्राव्य खताद्वारे कशा दिल्या जाऊ शकतात त्याच्याकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची फार गरज आहे. ह्याकडे जर आपण थोडंफार लक्ष दिलं तर आपला जो होणारा निविष्ठांवरचा खर्च आहे, मजुरांवरचा खर्च आहे, पाण्यावरचा जो खर्च आहे तो कमी होईल. पिकामध्ये येणारं तण आहे त्याची, तणाची जी टक्केवारी येण्याची, ते प्रादुर्भाव तणांचा कमी होईल आणि त्यामुळे चांगलं भरघोस शाश्वत उत्पादन आपल्या पिकाचं मिळणार आहे आणि शेतकऱ्यांची शेती ही सुलभ आणि शाश्वत होण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल पडू शकतो.
1: नक्कीच.
2: शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण ह्या सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर कराल, आच्छादनांचा वापर, आच्छादनांच्या म्हणजे ब्लॅक पॉलिथिन मल्च असेल किंवा सिल्वर चंदेरी प्लास्टिक मल्च असेल ह्याचा वापर करून त्याच्याद्वारे जर आपण ठिबक सिंचनाचा जर उपयोग केला तर हे अधिक आणि जास्त प्रभावी असल्याचं निष्कर्षाद्वारे आमच्या निदर्शनास आलंय. तर ह्याचा सुद्धा एक तांत्रिक सल्ला मी ह्यावेळेस शेतकरी मंडळींना देऊ इच्छितो की जेव्हा जेव्हा आपण सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर कराल, मुख्यत्वे भाजीपाल्यासाठी किंवा कलिंगड असेल किंवा खरबूज असेल अशा पिकांसाठी, तर ह्याच्यामध्ये आच्छादनाचा वापर आणि ठिबक सिंचनाचा वापर केल्यास ह्याचं उत्पादन 60-70% आपल्याला अधिक मिळेल,
1: याच्याकडे
2: पण लक्ष देण्याची गरज.
1: नक्कीच नक्कीच सर. एकंदरीतच तुम्ही जे आता सगळे जे मुद्दे सांगितलेत म्हणजे ह्या सिंचन पद्धतीचे फायदे आहेत, प्रकार आहेत, तसंच प्रत्येक पिकाची गरज वेगळी आहे, तर या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन पाण्याचं नियोजन जर केलं तर नक्कीच त्यांना अपेक्षित उत्पादन मिळेल आणि त्यांना उत्पन्नाचे चांगले स्रोत सुद्धा यातून निर्माण होऊ शकतात. सर, आज आपण इथे आलात आणि या सूक्ष्म सिंचन पद्धतीविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
2: धन्यवाद.
0: सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचं नियोजन याविषयी अमोल दहीफळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकत होतात. मंडळी कार्यक्रमात यानंतर संत एकनाथ महाराजांचा अभंग ऐकूया. संगीतकार आणि गायिका किशोरी आमोणकर.

संत एकनाथ महाराजांचा अभंग होता, संगीतकार आणि गायिका विदुषी किशोरी आमोणकर। श्रोते, या अभंगाबरोबरच आजचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे। उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणीमध्ये कोहळा लागवड याविषयीची माहिती ऐकता येईल, आणि संध्याकाळी 7:30 वाजता माझा वार माझा शिवार या कार्यक्रमात पावसाळ्यातील पशुधनाचं आहार व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सुरेश जगदाळे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल। तेव्हा पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमांमध्ये। या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव। पुढील भेटीपर्यंत नमस्कार।

0: शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
0: 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करू.
2: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
4: हाय, मी शर्वरी.
5: नमस्कार, मी रोहित.
6: मी सुखदा.
7: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
5: आम्ही चर्चा करतो.
6: आम्ही गप्पाही मारतो. आम्ही मजा मस्तीही करतो.
5: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
8: आपुलकी आधार
5: प्रत्येक मंगळवारी
6: दुपारी 12:00
7: वनिता मंडळात
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
6: आपुलकी या घरात.

आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले। देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण। पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती। संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण। आणि आता बातम्या विस्तारानं। 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मेलबर्नला पोहोचले। ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे। तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची संधीही आपल्याला मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे। या दौऱ्यामध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत। मोदी यांनी आज इंडोनेशियाचा दौरा संपवण्याआधी ऐतिहासिक प्रबंधन मंदिर संकुलाला भेट दिली। इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोबो सुंबियांतो यांच्यासोबत ते होते। या प्राचीन शिवमंदिर परिसरामध्ये लहान मोठी 224 मंदिरं आहेत, त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत। यंदाच्या पावसाळ्यामध्ये एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली। बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 इतकी झाली आहे। कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे।

मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलं आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेमध्ये संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपामध्ये असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद देखील यामध्ये आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये ही तरतूद नसल्यानं या विधेयकामध्ये ही तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईमध्ये 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळेला असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यामध्ये भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत. त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती मात्र नियोजित वेळेनुसार 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्याच वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवरती कोसळला. यामध्ये सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीमधून चालायचं. NDRFसह अन्य यंत्रणा यासाठी बचाव कार्य राबवत आहेत. गरज पडली तर लष्कराची देखील मदत घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तूर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमचे प्रतिनिधी इराणशी वाटाघाटी करत राहतील परंतु त्यातून काही निष्पन्न होईल का अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. दरम्यान इराणच्या हॉर्मजगन प्रांत आणि महाशाह शहरावरती अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेत यामध्ये आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणनं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हवाई दलानं इराणच्या 80 ठिकाणांवर हल्ले केले होते. आंतरराष्ट्रीय सामुद्रिक वाहतुकीवर हल्ले करणाऱ्या इराणची क्षमता कमी करण्यासाठी ही कारवाई केल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. धोक्याचा इशारा मिळताच सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन बहारीननं आपल्या नागरिकांना केलं आहे. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी

0: ते 17 अंकांनी खाली आला आणि तो 23,882 वर बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारामध्ये जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारामध्ये अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवरती बंद झाला. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावर पिनाक या देशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या अग्निबाणाचा किमान पल्ला 60 किलोमीटर इतका असून त्याहून मोठा पल्ला गाठणारे विविध पिनाक अग्निबाण विकसित करण्यात येणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत डीआरडीओचं अभिनंदन केलं असून या अग्निबाणाबाबतचं यश हा भारतानं गाठलेला मोठा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीतल्या लढती निश्चित झाल्या आहेत. येत्या शुक्रवारी पहिली लढत फ्रान्स आणि मोरोक्कोच्या संघात होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार 5:30 सुरू होईल. शनिवारी स्पेनची लढत बेल्जियमशी होईल. येत्या रविवारी नॉर्वे विरुद्ध इंग्लंड हा सामना रंगेल. दुसरा सामना गतविजेता अर्जेंटिनाबरोबर स्वित्झर्लंडचा असणार आहे. हवामान विभागानं पालघर रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई ठाणे नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351,00,000 हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 8:15 आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताच्या कार्यक्रमात. हमीद अमीन सय्यद आणि सहकारी यांनी सादर केलेलं भारूड.

होते अगं सुनबाई, माझं ऐक, दूध आणि दही वाया घालू नको बर का, आणि मला माहितीये तुझं गिराई कोणचं आहे, म्हणून माझ्या पुढे जायचं नाही, कारण मी आता पंढरपूरला

पंढरपूरला निघालेली सासूबाई गावच्या वेशीपर्यंत जाते आणि पुन्हा माघारी येते. का बर? संत तुकोबाऱ्या सांगतात याचा अर्थ वैराग्याच्या मार्गावरती थोडीशी पुढे जाते परंतु संसारातील मोह तिला मागे खेचून आणतो. हो हो, आम्हाला संसारामध्ये असाच मोह पाठीमागे खेचून आणत असतो आणि ती पुन्हा वेशीपासून माघारी येते. मानवी आयुष्यात हेच घडते. परमार्थ करायचा किंवा देवाकडे जायचे असे मनापासून वाटत असत परंतु संसाराची आसक्ती आणि बाह्य जबाबदाऱ्यांचा मोह सहसा आपल्याला सुटत नाही मंडळी. आणि म्हणून तर तुकोबाराया सांगतात ऐक गोष्टी सादर बाळे आणि जतन करी फुटके पाळे. आपल्या सुनेशी अतिशय जिव्हाळ्याने आणि मायेने ही सासू बोलते बर का. तुटकी भांडी आणि घरातील जुनी भांडी अतिशय जपून वापर. बघा आता एवढा मोठा संसार त्या सुनेच्या हातामध्ये देऊन पंढरपूरला जायचं चिंतन करायचं देवाचं, परंतु बघा किती मोह मोठा असतो. ती सुनबाईच्या हातामध्ये काय घर प्रपंच

सारवून ठेवलेला असतो. पण सासूबाई सांगते, हे बघ सुनबाई, तो ढीक सुद्धा फोडायचा नाही, तुझं तू काय पण करायचं पण माझ्या कलवडूला हात लावायचा नाही. असंच असतं. वय किती झाले तरी संसारातील माझे पण ममत्व कमी होत नाही. वारी किंवा तीर्थयात्रा म्हणजे ईश्वर चिंतन, पण त्या मार्गावर जाताना माझा हात कलवडू किंवा माझे मन गुंतले तेथे या भावना आडव्या येतात. जोपर्यंत मनातून सर्व आशा आणि विकार संपत नाही तोपर्यंत तीर्थयात्रेचे पुण्यफळ काय मिळणार मंडळी. म्हणून

कारण मन गुंतवा ते ईश्वर चिंतनामध्ये, मन गुंतवा नाम चिंतनामध्ये, ते विषय चिंतनाकडे जाऊ देऊ नका। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। मन जर प्रसन्न असेल तर सर्व प्रसन्न आपल्याला दिसेल। म्हणून पुन्हा सासूबाई जाते आणि पुन्हा पाठीमागे येते।

कुणी भिक्षुक आला, साधू संत आला तर त्याला सांग आमच्या सासूबाई पंढरपूरला गेल्या आहेत, त्याला भिक्षा देऊ नको. भक्षी मपित आहारू नको फारसी वरो सारो. आणि अजून एक काय सुन बाई, तू अगदी

सांगते आता काही उपयोग नाही. मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर म्हणून तुकोबाराया शेवटी सांगतात. तुका म्हणे ऐसे जन गोवियेले माये वरुण. संत तुकाराम महाराजांच्या या रचनेत आपल्याला बाह्य तीर्थाटनापेक्षा आंतरिक वैराग्य आणि मोहाचा त्याग किती आवश्यक आहे हे शिकवतो. प्रपंचात राहून परमार्थ करायचा असेल तर संसारातील शुल्लक गोष्टीचा अट्टहास आणि सततची काळजी सोडणे गरजेचे आहे. म्हणून एकदा तरी पंढरीला गेलं पाहिजे. पंढरीशी जाणे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट.

0: हमीद अमीन सय्यद आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड आपण ऐकत होतात. निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत.
2: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक. यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
0: सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत भावधारा. सुरुवातीला ऐकूया मेघना धायगुडे यांनी गायलेलं विनायक गद्रे यांचं गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया ग दि माडगूळकर यांचं गीत. संगीतकार आणि गायक गजाननराव वाटवे.

भावधारा या कार्यक्रमात शेवटी ऐकूया वसंत बापट यांचं देशभक्तीपर समूहगीत.

भावधारा कार्यक्रम या गीताबरोबरच समाप्त होत आहे. श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र, सुरुवातीला समाचार संध्या आणि त्यानंतर न्यूज ॲट 9 दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतरचे कार्यक्रम म्हणजे स्पॉटलाईट, चर्चा का विषय है, हे कार्यक्रमही दिल्ली केंद्रावरूनच सहक्षेपित केले जातील. रात्री 10 वाजता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म, यात पंडित निखिल घोष यांचं तबला वादन ऐकता येईल आणि 10:30 वाजता राजा काळे यांचं शास्त्रीय गायन होईल.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा
1: न्यूज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित निखिल घोष यांचं तबला वादन. ऐकूया 3 ताल. त्यांना सारंगी लहरा साथ पंडित ध्रुव ज्योती घोष यांनी केलेली आहे, तर हार्मोनियम लहरा साथ गुरुदत्त हेबळेकर यांची. आकाशवाणीच्या संग्रहालयातील 1994 या वर्षातील हे अत्यंत दुर्मिळ असं ध्वनिमुद्रण, पंडित निखिल घोष यांचा तबलावादन, ताल 3 ताल.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पंडित निखिल घोष यांचं तबला वादन. ताल होता 3 ताल. त्यांना हार्मोनियम साथ गुरुदत्त हेबळेकर आणि सारंगी साथ पंडित ध्रुवज्योती घोष यांनी केली होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. कार्यक्रम सुरू आहे नाद ब्रह्म.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया राजा काळे यांनी गायलेला राग मारू बिहाग. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. त्याचे बोल आहेत रसिया आवोना. द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्याचे बोल आहेत मना भावना आयोरे सजनिया. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे आणि हार्मोनियम साथ सुप्रिया जोशी यांची. ऐकूया राजा काळे यांचं गायन राग मारू बिहाग.

0: नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलं राजा काळे यांनी गायलेला राग मारू बिहाग. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे आणि हार्मोनियम साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, रात्री 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

रात्रीचे 11:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.